नामाचं मुखी फुलून येणं हा एक मधुर परिणाम आहे. नाम घेणं नाहीच ते, नाम येणं आहे. देठातून सुगंधी कळी बाहेर यावी तसं विटेवर उभा असलेला उरीचा मूर्तिमंत भाव अनुभवणं हा न्याराच उत्सव. हा उत्सव बहरतो तोही नामानच. अंतरीचा उमाळा, अंतरीचा जिव्हाळा हवा त्यासाठी. जिव्हाळा केवळ भक्ताचा नाही, विठ्ठलाचाही. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा नाम उच्चाराचं पाठांतर होत नाही, होतो तो जीवन उद्धाराचा मंत्र, प्रेमाचा जिव्हाळा.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 30 जुलै.
1: श्रीराम जय राम जय जय राम. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, हा आहे नियम. म्हणून मी सांगतो राखावा नेम. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेषाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण. त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचाविण निराधार. ऐशी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन. दुष्ट मतीची उत्पत्ती, ही दुर्जनाची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाते. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे, घरात असावे, व्यवहारात आणि प्रपंचात वागावे. परी न कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेने न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदय धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 211. दशक 16. समास 6. वायुस्तवन निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. हा वायुदेव धन्य आहे. याचा स्वभाव विचित्र आहे. वायुमुळेच सगळे जीव जगामध्ये वावरतात. वायुमुळे श्वासोच्छ्वास होतो. नानाविद्यांचा अभ्यास होतो. शरीराचं चलनवलन वायुमुळे घडतं. चलनवलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान वायू, नाग, कूर्म, कर्कश, देवदत्त, धनंजय असे वायूचे उदंड प्रकार आहेत. ब्रह्मांडामध्ये वायू प्रगटला. ब्रह्मांड देवतांना पुरवला गेला. तिथून पिंडामध्ये नाना गुणाद्वारे प्रगटला. स्वर्ग लोकामध्ये सगळे देव, त्याचप्रमाणे पुरुषार्थ करणारे दानव, मृत्यूलोकी मानव आहे. विख्यात राजे आहेत. नरदेहात नाना प्रकारचे नाना भेद आहेत. अनेक प्रकारची स्वापद आहेत. वनचर जलचर आहेत. ते आनंदाने क्रीडा करीत असतात. या सगळ्यांमध्ये वायू खेळत असतो. पक्ष्यांचे समुदाय असतात. उन्हाच्या झळा उफाळून येतात. हे सगळं वायूमुळे घडतं. मेघाच्या पाण्यानं भरण्याचं काम जे आहे ते वायू करतो. सगळ्यांना पिटाळतो. वायूसारखा कारभारी दुसरं कोणीही नाही. शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो. परंतु बाहेरील वायू व्यापक स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला उपमा नाही. डोंगरापेक्षा मोठ्या घनदाट मेघांच्या फौजा लोकांच्या कार्यासाठी आकाशात उडतात. आकाशामुळे वायूमुळे वीज गर्जना करतात. चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला, ग्रहमंडळ, मेघमाळा, ब्रह्मांडामध्ये जे काही नाना प्रकार आहेत ते सगळे प्रकार वायूमुळे आहेत. ते एक केले तरी वेगळे करता येत नाही आणि वेगळे केले तरी एक होत नाही. त्याप्रमाणे हा गुंता झालेला आहे. हा वेगळा कसा करणार ते समजत नाही. जोरदार वारा सुटतो तेव्हा संभाव्य गारा पडतात. त्याप्रमाणे जीव पाण्यामुळे निर्माण होतात. कमळाच्या देठाला जसा आकार आधार जो असतो तो जलाच्या आधाराने भूगोलाला शेषाने धरलेले असते. शेषाला पवनाचा आधार असतो. आधारामुळे त्याचं शरीर फुगतं. मग शेषाने भूमंडळाचा वार घेतला. महाकुर्माचं शरीर मोठं असतं. त्याने ब्रह्मांड पालथं घातलं. त्यातलं शरीर कायम राहतं ते वायूमुळे. वायूमुळेच वराह अवतारात परमेश्वराने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली होती. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, चौथा आपण जगदेश्वर वायू स्वरूप आहे असं विवेकी लोक जाणतात. 33 कोटी देव आहेत. 88 सहस्र ऋषी आहेत. भाराभार सिद्ध योगी आहेत. हे सगळे वायूमुळेच आहेत. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी, 8 कोटी भूतखाणी ही वायूमुळे आहेत. भूते, देवते, नाना शक्ती, वायुरूप असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. कितीतरी नाना जीव भूमंडळावर आहेत. पिंडी ब्रह्मांडे वायू पुरून उरला आहे. बाहेरून त्याचंच आवरण आहे. असा सगळ्यांच्या ठाई समर्थ असा वायू पुरून उरला आहे. असा समर्थ पवन आहे. त्याचा हनुमंत हा नंदन आहे. हनुमानाचे तन मन धन रघुनाथ स्मरणात गुंतलेलं आहे. हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र आहे. पिता आणि पुत्रामध्ये भेद नाही. दोघेही पुरुषामध्ये सारखेच आहेत. हनुमंताला प्राणनाथ असं म्हणतात. असा गुणांनी समर्थ आहे. प्राणाशिवाय सगळं व्यर्थ आहे. मागे हनुमंताच्या मागे मृत्यू आला होता तेव्हा वायूने त्याला प्रोखून धरले होते. तेव्हा सगळ्या देवांची अवस्था प्राणांतिक झाली होती. तेव्हा सगळे देव एकत्र आले. त्यांनी वायूचं स्तवन केलं. मग वायू प्रसन्न होऊन त्यांनी मोकळा केला. असा प्रतापी थोर हनुमंत आहे. तो ईश्वराचा अवतार आहे. त्याचा पुरुषार्थ सगळे देवगण पाहतच राहिले. देव कारागृहामध्ये देव होते ते हनुमंताने पाहिले. आणि मग त्यांनी लोक लंकेभोवती संहार करून त्यांना बाहेर काढलं. देवांना दिलेल्या कष्टाचं त्यानं उट्ट काढलं. त्यामुळे शेपटीधारकाचं मोठं कौतुक आणि आश्चर्य लोकांना वाटतं. रावण सिंहासनावरती होता. तिथे जाऊन त्याने ठोसा मारला. लंकेमध्ये विरोध केला. त्यामुळे देवाला त्याचा आधार वाटला. मोठा पुरुषार्थ पाहिला. मनामध्ये रघुनाथाविषयी करुणा त्याने बाळगले. सगळ्या दैत्यांचा संहार केला. सगळ्या देवांना सोडवलं आणि त्रैलोक्यातील प्राणीमात्रांना सुखी केलं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वायुस्तवन निरुमण नाम साहु समास समाप्त। जय जय रघुवीर समाप्त।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्यांनो नमस्कार. महात्मा कबीरदास जी म्हणतात, माला तो हाथ मे फिरई, जीभ फिरई मुख माही, मनुवा तो दसु दिसे फिरई, सुमिरन कहा असे होय. अरे बाबा, तुझ्या हातामध्ये जपाची माळ गरगर गरगर फिरते आहे, तोंडामध्ये जीभ देखील वळवळ वळवळ करते आहे, पण अरे वेड्या, तुझं मन जर दाही दिशामध्ये भरकटत असेल तर नामस्मरण कसं घडेल बाळा? तेव्हा मनाची एकाग्रता फार फार मोलाची आहे. नित्यनेमानं हरिगुण गाणं हेच लाख लाख मोलाचं.

गुरु गोविंद दो खड़े काके लागव पाए, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताए। संत कबीरदास जी म्हणतात, गुरु आणि गोविंद एकाच वेळेला माझ्यासमोर उभे ढाकले तर प्रथम चरण स्पर्श वंदन मी कोणाला करू बरं? तर अर्थातच माझ्या सद्गुरूंना, कारण गोविंदाकडे जाण्याचा मार्ग त्यांनीच तर मला दाखवलाय। हरिभजनातली गोडी सद्गुरूंनीच तर निर्माण करून दिलेली।

हरीच आपल्याला देतो, पण हरिजन म्हणजे हरिचे दास अर्थात संत सज्जन हे मात्र श्रीहरीच आपल्याला बहाल करतात. हरिचिंतनी रममाण व्हायला सद्गुरूच आपल्याला शिकवतात.

पदार्थ केले नाना स्वादिष्ट, परी जेवा वया बसले रोगिष्ट, तरी त्या गृहिणीचे कष्ट वाया गेले. कडकडून भूक लागणं आणि शांत झोप लागणं यासाठी तब्येत ठणठणीत उत्तम हवी, त्यासाठी नित्य व्यायाम हवाच. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही त्या परते. अहो, आरोग्य संपन्न तना मनानच त्या अंबिका जगदीश्वरीला नैवेद्य समर्पित केला जातो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 3:30 आम्ही प्रसारित करत आहोत सावित्री अभ्याकसच्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती मुग्धा जोशी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 30 जुलै. 1930 मध्ये पहिला विश्वचषक उरुग्वेने जिंकला होता. 1945 मध्ये दुसरेही महायुद्ध, जपानी पाणबुडी I-58 ने USS इंडियाना पोलीस बुडवले आणि 883 नाविकांचा मृत्यू झाला होता. 1962 मध्ये ट्रान्स कॅनडा महामार्ग, जगातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग, सुमारे 8,030 किलोमीटर खुला झाला होता. 1971 मध्ये Apollo 15 चंद्रावर उतरले होते. 1997 मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर यांना जाहीर झाला होता. 2000 मध्ये चंदन तस्कर वीरप्पने अभिनेते डॉक्टर राजकुमार यांचे अपहरण केले होते. 2001 मध्ये जलतज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला होता. 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील माहीण गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. 2020 मध्ये नासाच्या मंगळ 2020 मोहिमेचे कॅनवेरल एअरफोर्स स्टेशनवरून Atlas V रॉकेटवर प्रक्षेपण करण्यात आले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच जवळ.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, भुईमूग हे एक महत्त्वाचं पीक. भुईमुगाला गरिबाचा काजू म्हणूनसुद्धा संबोधलं जातं. तर याच्यामध्ये तणाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये भुईमूग पिकामध्ये कशा प्रकारे तणाचं व्यवस्थापन करता येईल याविषयी थोडंसं उहापोहा आपण आज करणार आहोत. भुईमूग पिकात सर्वसाधारणपणे तांदूळजा, कुंजरू, दुधी, केना, घोळ, गाजर गवत, काटेमाट, रेशीम काटा अशी बऱ्याचशा प्रकारची तण आढळतात. त्याचबरोबर वर्षभर आढळणारे जे तण आहेत, हराळी, लवाळं, या वर्षायू किंवा बहुवार्षिक तणाचा सुद्धा त्याच्यामध्ये कधीकधी प्रादुर्भाव दिसतो. तर भुईमुगामध्ये साधारणतः पेरणीपासून 30 ते 45 दिवसापर्यंत शेत हे तणवरी ठेवलं पाहिजे. आणि तण व्यवस्थापनाची उपाययोजना 30 ते 45 दिवसपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तणाच्या 100% बंदोबस्तासाठी कोणत्याही एका पद्धतीवर अवलंबून न राहता बहुवार्षिक तणं जे आहेत, लवाळं, हराळी, कुंदा, खुल नागरट करून त्याचा नाश करायला पाहिजे. चांगलं कुजलेलं शेणखत, कंपोस्ट खतच वापरलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवश्यकतेनुसार जे आहे कुळपण्या, खुरपण्या, त्यासुद्धा आपण दिल्या पाहिजे. भुईमुग पीक जे आहे तणमुक्त ठेवण्यासाठी मजुरापूर्वी पेरणीनंतर साधारणतः 15 ते 20 दिवसांनी आणि पुन्हा 35 दिवसांनी दुसरी अशी दोन खुरपण्या जर दिल्या तर चांगलं राहतं. कुळपणीसुद्धा आपण वेळेवर करायला पाहिजे. भुईमुगासाठी 10 ते 12 दिवसाच्या अंतराने दोन कुळपण्या जर केल्या तर चांगलं राहतं. दुसरी कुळपणी पेरणीनंतर 40 दिवसांनी करावी. आऱ्या जर एकदा सुटल्या तर कुळपणी किंवा कुठली अंतर्भाग मशागत त्याच्यामध्ये करू नये, अन्यथा त्या आऱ्या तुटतात आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. पहिलं फुल दिसायला लागलं किंवा साधारणतः 40 दिवसपर्यंतच कोणत्याही प्रकारचे अंतर्मशागतीचे कामं याच्यामध्ये आपण करायला पाहिजे. रासायनिक तणनाशक हा आपला एक आवडीचा विषय असतो. मजुराच्या समस्येमुळे ते आपल्याला गरजेचंही वाटतं. परंतु तणनाशकं जी आहेत भुईमुगामध्ये जर वापरायची झाली तर ती पीक उगवणपूर्वी वापरायची. तणनाशकं वापरणं शक्यतो चांगलं किंवा ज्याला पेरणीपूर्व तणनाशकाचा वापर म्हणतो तेच वापरलेलं चांगलं. उभ्या पिकात शक्यतो भुईमुगामध्ये आपण तणनाशक वापरणं टाळायला पाहिजे. तर भुईमूग पेरणीनंतर साधारणपणे 48 तासामध्ये म्हणजे ज्या दिवशी पेरलं त्याच दिवशी उगवणपूर्व पेंडामेथिलिन हे जे तणनाशक आहे, जे स्टाम्प नावानं मिळतं बाजारामध्ये किंवा आणखी कोणत्या नावानं मिळू शकतं, ते 3 लिटर अधिक 500 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 2.5 एकर क्षेत्रावर जर फवारणी केली, पण हे फवारणी ज्या दिवशी भुईमूग पेरला आहे त्याच दिवशी किंवा फार झालं तर दुसऱ्या दिवशी, ज्याला उगवणपूर्व म्हणतो आपण, त्याही अगोदर जर आपल्याला पेरणीपूर्व वापरायचं असेल तर फ्लुक्लोरॅलिन 85 cc हे तणनाशक जे आहे जे आपण पेरणीपूर्व वापरतो शेवटची वखरपाई देत असताना जमिनीत ओल असताना, बासालिन 2 ज्याला फ्लुक्लोरॅलिन म्हणतो आपण, 2 लिटर अधिक 500 लिटर पाणी आणि 2.5 एकर क्षेत्र या प्रमाणात जर आपण फवारलं तर चांगलं राहतं. उभ्या पिकात शक्यतो तणनाशकाचा वापर आपण टाळला पाहिजे आणि रासायनिक तणनाशकं उभ्या पिकात शक्यतो फवारू नये. आणि फवारायची असतील तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विचारूनच वापरावी, यांना त्याचे तोटे आहेत. म्हणून पेरणीपूर्व आणि उगवणपूर्व तणनाशक वापरावी. उभ्या पिकात तणनाशक भुईमुगामध्ये न वापरलेलं चांगलं. तणनाशक फवारताना काळजी घ्यायला पाहिजे की माझ्या शेतामधलं पाणी दुसऱ्या शेतामध्ये वाहून जाणार नाही. तणनाशकाची निवड करत असताना तोच पंप दुसऱ्या पिकावर आपण फवारण्यासाठी वापरणार नाही. वाऱ्याच्या दिशेने फवारणी करणं, समान क्षेत्रावर फवारणी करणं, ह्या सगळ्या बाबी आणि योग्य जे मात्रा त्या तणनाशकाची जितकी सांगितली तितकी वापरणं ह्या सगळ्या बाबी पाळल्या पाहिजे. आणि एकसारखं एकच पीक जर आपण जे आहे त्या शेतामध्ये भुईमुगच भुईमूग असं जर घेत असाल तर तणाचा प्रादुर्भाव जास्त होईल. म्हणून फेरपालटसुद्धा करायला पाहिजे. तर या पद्धतीने आपण जर भुईमुगाचं तणाचं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला एकीकृत भुईमुगातील तणाचं व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार आपण करता असं त्याचा अर्थ होईल. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळेल तणाचं आणि उत्पादन सुद्धा वाढेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबतची माहिती जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, मुख्य जे अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये येतात आणि या अन्नद्रव्याची एकूण मात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात पिकासाठी द्यावी लागते। त्याचप्रमाणे लोह, बोरॉन, जस्त, मंगल, मॉलिब्डेनम, तांबे आणि गंधक हे जे अन्नद्रव्य आहेत यांना सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतात आणि याची मात्रा मात्र जमिनीच्या माध्यमातून आपल्याला कमी प्रमाणात द्यायला लागते पिकांना। तर आपण एकानंतर एक अशी अन्नद्रव्यांची जी पिकावर कमतरतेची जी लक्षणं आहेत ती बघूयात आणि त्याच्यावरचे काय उपाय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। नत्र हे जे मुख्य अन्नद्रव्य आहे, या अन्नद्रव्याची जर जमिनीत कमतरता असेल तर अशा वेळी पिकाच्या झाडाची खालची पानं ही पिवळी होतात, मुळाची आणि झाडाची वाढ थांबते, तसंच

0: जमिनीमध्ये कमतरता असेल तर पिकांच्या पानांच्या कडा ह्या तांबटसर होऊन पानावर तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात. त्याचप्रमाणे खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात. यासाठी 1% म्हणजे 10 लिटर पाण्यात 100 ग्रॅम हे सल्फेट ऑफ पोटॅश घेऊन त्याची फवारणी पिकावर करणं आवश्यक असतं. आता सूक्ष्म अन्नद्रव्यापैकी लोह याची जर कमतरता असेल जमिनीमध्ये तर शेंड्याकडील पानांच्या शिरा मधील जो भाग असतो तो पिवळा होतो, तसंच झाडाची वाढ खुंटते. आणि यावर उपाय म्हणजे 0.2% साधारणपणे 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम या प्रमाणात चिलेटेड लोहाची पिकावर फवारणी करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जमिनीमध्ये 25 किलो फेरस सल्फेट प्रति हेक्टरी देणं देखील गरजेचं असतं. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची जर जमिनीमध्ये कमतरता असेल तर अशा वेळी पिकाचा शेंडा किंवा कोवळी पानं ही पांढरट होऊन मरतात, पानांवर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात, तसंच फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. यासाठी उपाय म्हणून 0.5% म्हणजे 10 लिटर पाण्यात 50 ग्रॅम बोरिक ऍसिडची घेऊन त्याची फवारणी पिकावर करणं गरजेचं असतं. जस्त हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य याची जेव्हा जमिनीमध्ये कमतरता असते अशा वेळी पिकाची पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा पडतो, तसंच पाने वाळलेली आढळून येतात. यावर उपाय म्हणजे 0.2% म्हणजे 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम चिलेटेड झिंकची फवारणी करावी. त्याचप्रमाणे 10 ते 20 किलो झिंक सल्फेट याच्या प्रति हेक्टरी जमिनीमध्ये मिसळून द्यावे. मंगल हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाच्या पानांच्या शिरा हिरव्या राहतात, परंतु शिरामधील भाग मात्र क्रमाक्रमाने पिवळा पांढरट आणि करडा होतो. त्याचप्रमाणे अशा पिकाची पानं फिकट होऊन ती गळतात. अशा परिस्थितीमध्ये उपाय म्हणून 0.2% म्हणजे पुन्हा 10 लिटर पाण्यात 20 ग्रॅम चिलेटेड मंगल घेऊन त्याची फवारणी पिकावर करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे हेक्टरी 10 ते 25 किलो मॅंगनीज सल्फेट हे जमिनीत मिसळून द्यावं. मॉलिब्डेनम हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याची कमतरता जर जमिनीत असेल तर अशा वेळी पिकाची पाने पिवळे होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. अशा परिस्थितीत उपाय म्हणून प्रति हेक्टर 250 ते 500 ग्रॅम सोडियम मॉलिब्डेट जमिनीत मिसळून द्यावं. तांबे हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याची जेव्हा जमिनीमध्ये कमतरता असते अशा वेळी पिकाच्या शेंड्याची वाढ खुंटते, डायबॅक रोग पिकावर येतो, तसंच पिकाची पाने गळतात. अशा वेळी उपाय म्हणून 0.4% म्हणजे 10 लिटर पाण्यात 40 ग्रॅम हे मोर्चूत घेऊन ते पिकावर फवारावे. गंधक जर जमिनीमध्ये कमी असेल तर अशा वेळी पिकाच्या पानांचा हिरवा रंग कमी कमी होत ती पाने पिवळी पडतात किंवा पांढरे होतात. यावर उपाय म्हणजे हेक्टरी 20 ते 40 किलो गंधक शेणखताबरोबर जमिनीत मिसळून द्यावं.
1: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर. राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर. हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत सहज, अगदी सहज मनात विचार आला. आपण किती ना प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसतो. खरंच गरज असते का एवढी विचार करण्याची? कोण काय म्हणालं, कोण कसं वागलं, का वागलं, काय चुकलं आपलं, समोरचा चुकला तरी वाईट आपल्यालाच वाटणार, हे कितपत योग्य आहे? या सगळ्याचा स्ट्रेस घ्यायचा आणि आपले रोजचे जगणे टेन्शननी भरून टाकायचे, खरंच गरज असते का अशी? आपण कोणतीच गोष्ट सहज म्हणून का घेऊ शकत नाही? साधं शॉपिंग करताना सुद्धा याची गरज आहे का, हे घ्यायचे का, एवढेच काय तर काही खाताना सुद्धा हे पौष्टिक आहे का, वजन वाढवेल का, ॲसिडिटी करेल का, नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न, ज्यांना उत्तरही नसतात तर फक्त प्रश्नातून प्रश्नच निर्माण होत असतात. किती प्रश्न आणि प्रश्न. आपण आपल्या जगण्यातली सहजता कुठेतरी विसरलो आहोत किंवा आपल्या आयुष्यातील सहजता हरवली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांना पण बरीच टेन्शन असतीलच की? ते काय वेगळी काही जादू घेऊन आले होते का किंवा आले आहेत का? नाही. पण त्यांच्या जगण्यात आजही सहजपणा आहे कारण त्यांच्याकडे समाधान आहे जे आपल्याकडे अभावानेच जाणवते. आपण सतत प्रेशरखाली जगतो. आधीच्या पिढीला पण आपल्यासारखीच ओढाताण होती. त्यांची आवक पण मर्यादित होती. शानशोक करण्याची त्यांना पण इच्छा असेलच की? पण खरे पाहता एकदा संसार सुरू झाला की येणाऱ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारल्या जायच्या. अपेक्षा एकमेकांकडून पण असतीलच पण त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून भांडण कमी व्हायचं. कारण नाही म्हणा की हो म्हणा, घरात मोठ्यांचा धाक असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकमेकांवर भावनिक प्रेमळ दबाव पण असायचा. परिणामी संसार सुखाचा व्हायचा. अडचणी आनंदाने हसत पार केल्या जायच्या. एकमेकांना साथ देत पूर्वी आत्तासारखे आकर्षण आणि अपेक्षांचा डोंगर मात्र नव्हता. परिणामी सुख समाधान जास्त होतं. आधी वर्षातून 2 कपडे, 2 फराळ, 1 फटाके, 1 महिना तेही अधूनमधून आईस्क्रीम असायचे आणि आता मागाल तेव्हा उपलब्ध. त्यामुळे या सगळ्यातली अपरूपता नाहीशी झाली. कुठेतरी या सगळ्यासोबत असलेला सहजपणा कमी झाला, नाविन्य गेले. परिणामी विचार केला तर आधीच्या पिढीपेक्षा सोयीसुविधा असून सुद्धा आपण जास्त दुःखी, कष्टी, असमाधानी झालो. मी पुढे जाऊन असेही म्हणेन की आपल्या पुढची पिढी कायम समाधानापासून पारखी राहील की काय, कोण जाणे. आधी ना शेकड्यात मिळणाऱ्या पगारात सुद्धा लोक आनंदात होते, समाधानात होते. माणसाची हाव वाढली, तो हजारात खेळायला लागला. तरुणपणात नाही पण उतार वयात का असेना समाधानी आहोत असे म्हणायला लागला. पण ही पुढची पिढी लाखात कमवते पण त्यांच्या कोणत्याच गोष्टीत सहजता अशी वाटत नाही. आपला फायदा नुकसान यातच रमणारी वाटते. आउटपुटचा विचार करणारी ही पिढी सहजरित्या समाधान कसे शोधू शकेल असा मोठा प्रश्न पडतो. सहजता असेल तेव्हा आयुष्य समाधानी होते, आरोग्य चांगले राहते, दीर्घायुषी होता येतं. पण ही सहजता अशी कोणत्या ॲपवर किंवा दुकानात नाही मिळत. ती सहजपणे आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून आपलीच आपल्याला गवसते, अगदी सहजपणे. आपण आपल्यातली आपुलकी जागवली, ती जागीच ठेवली तर सहज आपण पण आनंदी समाधानी होऊ शकतो. सहज एक प्रयत्न करून बघितला तर काय हरकत आहे, प्रयत्न करून तर बघा. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत मंचली या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि स्वर आहे किशोर कुमार आणि इलिना चंदावरकर यांचा.
4: हाय गम का फसाना बन गया अच्छा.
5: अच्छा जी.
4: एक बहाना बन गया अच्छा.
5: अच्छा
4: सर.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जसपाल सिंग यांच्या आवाजामध्ये गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं हे गीत गीत गाता चल या चित्रपटामधलं.

0: वाला हूँ मैं।
1: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा।
2: जसपिंदर नरुला यांच्या स्वरात समीर यांचं गीत आता ऐकूयात। संगीतकार आनंद मिलिंद आणि हे गीत आहे होगी प्यार की जीत या चित्रपटामधलं।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया इंदिवर यांचं कसौटी या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत विजेता पंडित यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बॉप्पी लहरी यांनी.

0: घर पे आई है,
1: दिलवाले के
0: घर पे आई है।
2: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती। येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री। सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर। जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत घर का चिराग या चित्रपटामधलं। ही शब्दरचना आहे अंजान यांची, संगीत दिलंय बप्पी लहरी यांनी आणि हे गीत ऐकूया अमित कुमार, मोहम्मद अजीज आणि सपना मुखर्जी यांच्या स्वरात।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मनपसंत या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. यामध्ये देवानंद आणि टीना मुनीम यांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. आणि या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया इंदिवर यांचं कसौटी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: जात?
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: हिरा मोती या चित्रपटामधलं दिलराज कौर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अहमद वासी यांचं. संगीतकार ओ पी नय्यर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत गोमती के किनारे या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देवबर्मन.

0: हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं राहुल
1: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. अंजान यांची शब्दरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. चित्रपट आहे मेहंदी रंग लाएगी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत जीत हमारी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहेरी

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजबूर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटील.
2: हे गीत आहे शैलेंद्र सिंग यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा करम मेरा धर्म या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं, उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार राम कदम।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा बोडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे कवी यशवंत देवी यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांचं गीत ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 30 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. शक्तिशाली भूकंपाने हादरले जपान. जपानच्या दक्षिणेकडील क्योशो बेटावरील कुमामोतो परिसरात मंगळवारी दुपारी उशिरा 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असून नागरिक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जपानच्या हवामान संस्थेने सुरुवातीला सुनामीचा इशारा जारी केला होता, मात्र सुमारे 2 तासात तो मागे घेण्यात आला. कासिमा शहरातील इयॉन मॉल या शॉपिंग सेंटरचा दुसरा मजला कोसळल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकले असण्याची शक्यता असून अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केले आहे. अडकलेल्या नागरिकांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. क्युडो वृत्तसंस्थेनुसार मॉलचा भाग कोसळण्यापूर्वी परिसरात स्फोटासारखा आवाज ऐकू आला. भूकंपात जखमी झालेल्या सुमारे 40 नागरिकांवर यात्सुशिरो शहरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. यात्सुशिरो स्थानकावर एक रेल्वे रुळावरून घसरून कलंडल्याची माहिती मिळाली आहे. कुमामोतो किल्ल्याच्या दगडी भिंतींचेही नुकसान झाले आहे. जपानच्या पंतप्रधान सनाय ताकाईची यांनी एक्सवरील पोस्टद्वारे सांगितले की सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संभाव्य नुकसानीची माहिती गोळा करण्यासाठी आणि आवश्यक असल्यास बचाव कार्याची तयारी करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. कर्नाटकमध्ये चामराजेश्वर मंदिराची 200 वर्ष जुनी यात्रा. कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री चामराजेश्वर मंदिराचा वार्षिक रथोत्सव अतिशय भक्तिभावात पार पडला असून यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. संपूर्ण राज्यात आषाढ महिन्यात आयोजित केली जाणारी ही एकमेव यात्रा असणे हे या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सुमारे 2 शतकांपूर्वी म्हैसूर राजघराण्याचे राजे मुंबाडी कृष्णराज वोडेयार यांनी बांधलेल्या या ऐतिहासिक मंदिरात भगवान चामराजेश्वर यांचा रथ ओढण्याची परंपरा आहे. या यात्रेचे प्रमुख आकर्षण नवविवाहित दाम्पत्यांची एक विशेष परंपरा हे आहे. मान्यतेनुसार नवीन लग्न झालेले जोडपे आपल्या सुखी संसारासाठी रथावर केळी लवंग आणि वेलची अर्पण करून नवस बोलतात. यंदाही नवविवाहितांनी मंदिरात जाऊन दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यात्रेत पूर्वी ज्या मुख्य रथाचा वापर केला जात असे तो 1835 मध्ये तयार केलेला 180 वर्ष जुना रथ होता. फेब्रुवारी 2017 मध्ये एका दुर्घटनेदरम्यान तो रथ जळाला. त्यानंतर नवीन रथ तयार केला. आता याच नवीन रथावरून भगवान चामराजेश्वर यांची भव्य मिरवणूक काढली जाते. आता वळूया पुढील बातमीकडे. जिल्ह्यात पुन्हा येलो अलर्ट. 4 दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र गंगापूर आणि दारणा यांच्यासह तब्बल 18 धरणांमधून विसर्ग सुरूच असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने बुधवारपासून शनिवारपर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. नाशिक शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर काही काळ उन्हाची चाहूल लागल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला. इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ आणि सुरगाणा या पश्चिम भागातील तालुक्यातही पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले. जिल्ह्यातील इतर भागात केवळ रिमझिम सरींची नोंद झाली. दरम्यान गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख 24 प्रकल्पांमध्ये 58,568 दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला असून तो एकूण क्षमतेच्या 82.94% पोहोचला आहे. त्यामुळे गंगापूर दारणा यांच्यासह 18 धरणांमधून नियंत्रित विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. सर्वेशने उंचावली नाशिकची मान. नाशिकचा सुपुत्र आणि भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष उंच उडी प्रकारात रौप्य पदकावर आपले नाव करून नवा इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुष उंच उडीत रौप्य पदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला असून या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जमैकाच्या रोमॅने बेकफूट सोबत झालेल्या अत्यंत थरारक लढतीत अतिशय अल्प फरकाने सर्वेशचे सुवर्णपदक हुकले. 2.25 मीटरची उंची यशस्वीरित्या पार केल्यानंतर 31 वर्षीय सर्वेश आणि बेकफोर्ड दोघेही 2.28 मीटरची उंची पार करू शकले नाही. मात्र काउंटबॅक नियमानुसार जमैकाच्या खेळाडूचा एक प्रयत्न कमी अपयशी ठरल्याने त्याला सुवर्ण तर सर्वेशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. जगविख्यात गायक मोहम्मद रफी साहेब यांच्या 46व्या पुण्यस्मरणानिमित्त सादर होत आहे एक संगीतमय सायंकाळ. सूर शारदा म्युझिकल फाउंडेशन आणि घनश्याम पटेल प्रस्तुत 100 बार जन्म लेंगे. रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, BYK कॉलेज, नाशिक. प्रवेश निशुल्क. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253529421.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राजमंड राजश्री या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमाचं यानंतर संगीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं। त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते। मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस। घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं। वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं। मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल। धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय। दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत। पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं। आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची, दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे, जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं। एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली, ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कवी संजीव यांची गीतरचना दादा चांदेकर यांनी संगीतबद्ध केलेली. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि हे गीत ऐकूया चाळ माझ्या पायात या चित्रपटामधलं.

ऐकूया एक धागा सुखाचा हे गीत ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग. दि. माडगुळकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 44। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीतं, चित्रपट गीतं। रसिक हो, मीना मंगेशकर खडीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1931 रोजीचा। मराठीमध्ये स्त्री संगीतकार संख्येने बऱ्याच कमी आहेत, त्यामध्ये मीना मंगेशकर म्हणजेच मीना खडीकर यांचा क्रमांक बराच वरचा आहे। मीनाताई मंगेशकर खडीकर या मंगेशकर भावंडांपैकी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींच्या मधल्या भगिनी। कारकिर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये त्यांनी गायन देखील केलं, मात्र त्यांचा ओढा गायनापेक्षा संगीत दिग्दर्शनाकडे जास्त होता। मीनाताईंनी माणसाला पंख असतात, रथ जगन्नाथाचा, शाब्बास सुनबाई, चॅम्पियन या मोजक्याच काही चित्रपटांना उत्तम संगीत दिलं आहे, परंतु त्यांची खरी ओळख आहे ती बालगीतांसाठी। मीनाताईंनी संगीत दिलेल्या अनेक बालगीतांनी 3 पिढ्यांना खऱ्या अर्थानं वेड लावलं। बालगीतांसाठी सोप्या शब्दांची स्वरगुंफण करताना ती सर्वांना गुणगुणाविषयी वाटतील याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली। म्हणूनच ही बालगीतं ऐकत आजी आजोबा झालेले आज त्यांच्या नातवंडांना हीच बालगीतं आवर्जून ऐकवताना दिसतात। बालगीतं म्हणजे लहान मुलांसाठी विशिष्ट स्वरूपामध्ये लिहिली गेलेली गाणी। ही गाणी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तसंच मनोरंजनाबरोबरच काही शैक्षणिक गोष्टी, उदाहरणार्थ अंक, अक्षर, रंग, आकार यांच्या संकल्पना शिकवण्यास मदत करतात। लहान मुलांना समजायला खूपच सोपं जाईल आणि त्यांना यांची आवड निर्माण होईल अशा प्रकारे या गीतांची रचना केलेली असते। गाण्याचे बोल, यमक इत्यादी लहान मुलांना लक्षात ठेवायला सोपे असतील असे असतात। एकूणच मुलांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात ही गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बालगीताने करूया। असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो तरी कुठेतरी एक लहान मूल आपल्यात दडलेलं असतं। असंच एक लहान मूल प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्यातही दडलेलं होतं, त्यामुळेच भावगीतांबरोबरच छान छान बालगीतही त्यांनी लिहिली। त्यापैकीच आबालवृद्धांच्या तोंडी असलेलं आणि आवडतं एक गीत म्हणजे पुस्तक नंतर वाचा आता खेळा नाचा। हे गीत गायलं आहे योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे या बालगायकांनी।

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक प्रार्थना गीत। नायिकेच्या प्रार्थनेतील आंतरिक आर्त पण कणखर भाव तिला तिचं इप्सित साध्य करून देतो हे या पुढील चित्रपट गीतातून सूचित होते आहे। ती प्रेमपूर्तीसाठी व्याकुळ आहे पण असुरक्षित नाही, त्यामुळे ती या प्रार्थनेत स्वतःसाठी काहीही मागत नाहीये। तिचं मागणंच असं आहे की ते पुरवल्यावर तिला हवं असलेलं तिचं प्रेम आपसुकच तिच्या पदरात पडेल। संगीतकार मीना खडीकर यांनी या प्रार्थनेला अत्यंत साधी आणि तरीही किंवा त्यामुळेच अतिशय रुद्ध वाटणारी नितांत सुंदर चाल लावली आहे। हे गीत आहे निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद सर्व काही बालजी पेंढारकर यांचं असलेल्या 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाब्बास सुनबाई या कौटुंबिक चित्रपटामधलं। अश्विनी भावे या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पणाचा आहे हा चित्रपट। गीत सुधीर मोघे यांचं, संगीत मीना खडीकर यांचं, गायला आहे लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट शाब्बास सुनबाई। ऐकूया।

0: दोस्तांनो, गीतकार कवी मंगेश पाडगावकर यांचं बाळगोपाळांना आवडणारं अजून एक गाणं म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. पूर्वीच्या काळी नंदीबैल नियमितपणे दारोदार येत असे. तो आला की त्याच्या भोवती छोट्यांचा गोळका जमे आणि प्रश्नोत्तर सुरू होत असत. प्रेक्षकांकडून म्हणजे अर्थात बालप्रेक्षक यांच्याकडून आलेले प्रश्न नंदीबैलाला विचारले जात. प्रश्न जरी विविध असले तरी उत्तर मात्र नंदीबैल मान हलवून हो किंवा नाही अशीच देत असे. आपले छोटे दोस्त या भोलानाथ नंदीबैलाला काय काय प्रश्न विचारत आहेत बघा मित्रांनो. बालमनाची भोळी निरागस समज या बालगीतात प्रकट झाली आहे. मंगेश पाडगावकर यांच्या या गीताला मीना खडीकर यांनी इतकी छान चाल दिली आहे की ती पटकन मनाची पकड घेते. त्यामुळेच हे गाणं लहानांबरोबर मोठ्यांच्याही आवडीचं ठरतं. ऐकूया रसिक हो गीतकार मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि योगेश खडीकर, क्षमा खळे आणि रचना खडीकर यांनी गायलेलं सगळ्या बाळगोपाळांचं आवडतं मनातलं बालगीत.
1: अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

1961 सालचा सामाजिक चित्रपट माणसाला पंख असतात. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते माधव शिंदे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि 3 गाणी लिहिली होती प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच V.S. तथा भाऊसाहेब खांडेकर यांनी. यापुढील हे गाणं खरं तर आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचं होतं. आशा भोसले यांनी या गाण्याच्या तालमी देखील केल्या होत्या, पण रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांना काही कारणामुळे येता न आल्यामुळे ऐनवेळी हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं. या गाण्याची चाल संगीतकार मीना खडीकर यांनी इतकी सुंदर केली होती की हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवडत्या गाण्याच्या यादीत अलगदपणे जाऊन बसलं. चित्रपटात हे गाणं मालवणच्या समुद्रकिनारी चित्रित झालं आहे नायिका उषा किरण आणि नायक सूर्यकांत यांच्यावर. ऐकूया माणसाला पंख असतात या चित्रपटातील V.S. खांडेकर यांनी लिहिलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मीना खडीकर यांनी सर्वोद्ध केलेलं हे सुंदर गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मीना खडीकर यांची काही निवडक बालगीतं, चित्रपट गीतं. मंडळी, जून महिना सुरू झाला की पावसाची गाणी घराघरात ऐकली जातात. नेहमीची येणारा पावसाळा हल्ली काही नेमाने वेळेवर येत नाही. तो येईपर्यंत त्याची वाट बघताना लहानांच्याच काय, मोठ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी जमा व्हायला सुरुवात होते. पण तो पाऊस आल्यावर मात्र सर्दी, खोकला, ताप या कशाचीही पर्वा न करता मुलांचा कल्ला सुरू होतो. हे गीत ऐकणाऱ्याला आपलं वय खरोखरच विसरायला लावतं. आपण आपल्या बालपणात जातो. या काव्यपटावरचा हा पाऊस, ढग, विजा, बतके, बेडूक, तो मुलगा, सारे एक दृश्यरूप घेऊनच आपल्यासमोर अवतरतात. हे आहे अवखळं बाल्य घेऊन येणारं आनंददायी रसातले एक रसाळ गीत. हे बालगीत सुप्रसिद्ध मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर यांनी लिहिलं आहे. या बालगीतात ध्रुवपद आणि त्यानंतर तीन तीन ओळींचे चरण आहेत. प्रत्येक चरणात पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे आणि प्रत्येक चरणाच्या शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द ध्रुवपदातील दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी यमक साधतो. त्यामुळे या गीताला एक सहज लय आणि ठेका मिळतो. हे संपूर्ण गीत ऐकताना पावसात भिजायला जायचा हट्ट आईपाशी करणारा एक अवखळ लहान मुलगा नजरेसमोर दिसतो आणि त्याचा हट्ट डावलणारी त्याची आईसुद्धा अदृश्यपणे नजरेसमोर येते. पावसात भिजायला उत्सुक झालेला हा मुलगा त्याच्या निरागस बाल शब्दात पावसाचे किती सुंदर वर्णन करतोय बघा. मेघ गडगडत आहेत, विजा चमकत आहेत आणि त्यांच्या संगे खेळण्यासाठी ते अंगणात यायला मला खुणावत आहेत. या लहान मुलाला पावसात खेळण्याची जी उत्सुकता लागलेली आहे ती त्याच्या शब्दातून भावना सकट अक्षरशः दृश्यमान झाली आहे. हा त्याचा बाल्यानंद आहे. या साऱ्या बालभावनांची आतुरता, उतावीळता वंदनाताईंच्या या सहज साध्या शब्दातून निखळपणे सजीव झाली आहे. स्वभावोक्ती अलंकाराचा या गीतात छान अनुभव येतो. शेवटच्या कडव्यातील खेळकरपणा, आई परवानगी देईल की नाही याची शंका, शंकेतून डोकावणारा रुसवा, सारं काही आपण शब्दामधून पाहतो, अनुभवतो आणि आठवणीत देखील हरवतो. वंदना विटणकर यांचे शब्द आणि मीना खडीकर यांचा सूर यांनी बालगीताला दिलेली ही अनमोल देणगीच आहे. सदैव आठवणीत राहणारी सदाबहार. ऐकूया रसिक हो, योगेश खडीकर यांनी गायलेले वंदना विटणकर यांचे हे बालगीत. संगीत आहे मीना खडीकर यांचं.
1: आय मी पावसात भिजू? नाही नाही नाही.

मित्रांनो, यानंतर ऐकूया कवयित्री निर्मला देशपांडे यांची इयत्ता दुसरीच्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील पान क्रमांक 42 वरील कविता क्रमांक 16। मुलांनो, आपल्याला खूप आवडणारा खीर पुरीचा बेत आपली आई नेहमी करत असते, पण ही खीर आणि पुरी यांची गट्टी होऊन त्यांची जोडी कशी पक्की झाली असेल बरं? तर एकदा काय झालं, चुलीवरची खीर की नाही, एकदा कढईतल्या पुरीला हसली आणि अहो हीच कथा सांगत आहे आपली बालगायिका प्रज्ञा खांडेकर या पुढच्या गाण्यात। ऐकूया मित्रांनो, खीर आणि पुरी यांची गोष्ट, लिहिली आहे कवयित्री निर्मला देशपांडे यांनी, संगीतकार आहेत मीना खडीकर आणि गायली आहे प्रज्ञा खांडेकर हिने। ऐकूया।

लहान मुलांचं जग हे कल्पनारम्य असतं. वास्तवतेशी त्या जगाला जोडण्याचा प्रयत्न देखील कधी करू नये. रसिक हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे बालगीत सगळ्या बालगीतात सर्वात जास्त गाजलेलं आणि अनुसरलेलं गीत असावं, कारण बहुतेक लहान मुलांनी हे गाणं ऐकलेलं, शिकलेलं आणि म्हटलेलं सुद्धा असतं. हे सुंदर बालगीत लिहिलं आहे वसंत नारायण मंगळवेढेकर उर्फ राजा मंगळवेढेकर यांनी. मीना खडीकर यांच्या संगीत नियोजनात हे बालगीत गायलं आहे योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांनी. चला तर मित्रांनो, बालकांच्या या कल्पनारम्य विश्वात आपण देखील मस्तपैकी एक फेरफटका मारून हा सुंदर चॉकलेटचा बंगला पाहून येऊ.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीतं चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात रंगल्या रात्री अशा या चित्रपटामधलं.

घनी तुमचा नी माझा एक काळ।

तिचा जंगल तू धनी तुमचा निमाचा आहे.

गीत प्रीति से पोपट बोले बिठू बिठू धनी तुम चाहनी माथा है।

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत सप्तपदी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची. आणि या गीताला संगीत दिलं आहे गजानन द्वारकानाथ यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वरदक्षिणा या चित्रपटामधलं. गदी माडगुळकर यांचं गीत ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता ऐकूया शाहीर अमर शेख यांचं गीत पंडितराव नगरकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देश.

0: देसाई यांनी, आणि हे गीत ऐकूयात अमर भोपाळी या चित्रपटामधलं.
1: शब्द जाई कन्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोकरा वाणी कर भटकता या रानात जर का नाही जाग झाला झेंड्याला सात दिली नाही खात ठेवलेला तर

0: राहिला आनंद होता झाला महाराजा तिथून बोट स्वर्ग राहिला काठ्यहून आलीन गेले तेच रंग महालाला शाली खुशालीत महाराज दंग थारा झाला रंग महाला त्या नवी पया भेटली त्याला लावणीचा पाहून शिणगार रूपती कन्यार झाला बहादर पुरातनगार सांगू काय राजे हो
1: काय ग सुनीता तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
1: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
2: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
1: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
2: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमांतर्गत कोंबड्यांमध्ये जीवाणूपासून होणारा आजार याविषयी आज आपण जाणून घेऊया. यामध्ये कोंबड्यांना जीवाणूपासून होणारा आजार क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज. कोंबड्यांना होणारा हा सर्वसाधारण रोग असून मायकोप्लाझ्मा गॅलिनॅरम जीवाणू यास कारणीभूत आहे. याचा प्रादुर्भाव पक्षाची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्यावर होतो. सर्व वयोगटात हा रोग होतो. 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. मृत्यूचे प्रमाणही लहान वयोगटात जास्त आहे. हवेच्या पिशव्यांचा हा रोग असल्यामुळे या रोगास एअर सॅक डिसीज असेही म्हणतात. या रोगाचे गांभीर्य मौसमावर अवलंबून असते. हिवाळ्यात झाल्यास दुरुस्त होण्यास बराच कालावधी लागतो, परंतु उन्हाळ्यास लागण झाल्यास लवकर बरा होतो. हा रोग हळूहळू वाढणार असून बराच काळ कळपात राहणार आहे. व्यवसायांच्या दृष्टीने बराच घातक असल्यामुळे कोंबडी पालकांचा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे, कारण मृत्यूची संख्या कमी असली तरी उत्पादनावर बराच परिणाम होतो. अंड्यावरच्या कोंबड्या कमी प्रमाणात अंडी देतात. ब्रॉयलरमध्ये त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन वजन घटते. मासल पक्षा इतर रोग जीवाणूबरोबर हा रोग आल्यास मृत्यूचे प्रमाण 30% असते. वजन बरोबर येत नाही, शिवाय मांस निकृष्ट टाकाऊ ठरते. या रोगाचा जीवाणूचा आकार व जीवाणूच्या यामध्ये मोडतो. रोगाचा प्रसार रोगवाहक पक्षाच्या स्पर्शाने तसेच हवेतून विष्ठेतूनही होतो. रोगी पक्ष्यांच्या अंड्यातून पुढील पिढीतील याचा प्रचार होतो. लागण झालेल्या नराच्या वीर्यात या रोगाचे जीवाणू असतात. असे नर प्रजोत्पादनास वापरल्यास या रोगाचा प्रसार होतो व कळपात हा रोग सावकाश पसरतो. शेतकरी बंधूंनो, या रोगाची लक्षणे बघितल्यास हिवाळ्यात लक्षणे जास्त दिसतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे ही प्रमुख लक्षणे आहेत. हा रोग तुलनेत मादीपेक्षा नरात जास्त आढळतो. मासल जातीच्या कोंबड्यांना हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटात दिसतो. खाद्य खाण्याचे प्रमाण घटते, वजन कमी होते, अंडी देण्याचे प्रमाण खाली येऊन ठराविक पातळीवर राहते. यामुळे आर्थिक नुकसान होते. मोठ्या पक्ष्याच्या तुलनेत लहान पिल्ल्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. मासल पक्ष्यात प्रमाण 30% जाते. PM केल्यानंतर नाकात, घशात, श्वासनलिकेत चिकट पदार्थ आढळतो. श्वासनलिका व फुफ्फुसांना साधारण सूज आलेली असते व त्यावर चिकट त्राव असतो. रोग निदानासाठी प्रयोगशाळेची मदत घेऊन जीवाणूचा शोध घेणे जरुरी आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे नराची रोग निदान चाचणी केल्याशिवाय ते प्रजोत्पादनासाठी वापरू नये. रोगवाहक पक्षी CRD कर्ल्स अँटीजन्स टेस्टने ओळखता येतात. यासाठी 0.5 ते 1 CC रक्त घेऊन त्यातील अँटीजन काढले जाते. सिरम व अँटीजन काचेच्या प्लेटवर मिसळतात. टेस्ट स्वच्छ दिसली तर पक्षी निरोगी समजावा व दह्यासारखे मिश्रण झाल्यास अथवा त्यात निळे जांभळे ठिपके दिसल्यास रोगवाहक समजावा. प्रत्येक महिन्यात ॲम्बिस्टियन अथवा स्टेप्टीबॉयजिनचे इंजेक्शन द्यावे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा जीवाणूपासून होणारा रोग म्हणजे कार्ली सेप्टिसेमिया किंवा ओलाय बॅसिलोसिस. हा अनुजीवजन्य सांसारिक रोग असून इसका सिया कोलाय जीवाणूमुळे होतो. वेळीच दक्षता न घेतल्यास व्यवसायात फार मोठा धोका पोचू शकतो. अतोनात नुकसान होऊन धंदा बंद करण्याची पाळी येऊ शकते. या रोगाचे जीवाणू सामान्यतः पचन संस्थेत असतात, परंतु काही ताणामुळे हा रोग डोके वर काढतो. उदाहरणार्थ पक्षी उपाशी राहणे किंवा अपुरा खाद्यपुरवठा, तापमानातील विषमता यामुळे रोग फावते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचा प्रचार दूषित हवा, पिण्याचे पाणी तसेच खाद्याच्या माध्यमातून हा रोगाचा प्रसार होतो. फार्ममधील व्यवस्थापन आरोग्य रक्षणाच्या नियमाकडे लक्ष न पुरवल्यास रोग उद्भवण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचे लक्षणे जसे पक्षी मंद होतात, पातळ हगवण सुरू होते, वजन कमी होते, खाद्यावरची वासना कमी होते, पिसे पिंजरलेली असतात, हा रोग श्वास मार्गात गेल्यास घशाची खरखर होते, श्वास घेण्यास त्रास होतो, म्हणून पक्षी तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. कळपातील सर्व पक्षी निस्तेज दिसतात. मृत्यूचे प्रमाण साधारणतः दुपटीने व तिपटीने वाढते. पक्षाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन वाढ अनियमित होते. पीएम केल्यास यकृत मोठे झालेले दिसते, त्यावर मृत पेशीचे टिपके नेक्रोटिक्स फोकाय दिसतात. यकृतावर चिकट जिलॅटिन सारखा पडदा येतो. पिवळा बलक न सोसल्याने अवस्थेत दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून पक्ष्यांची घरे विशेषतः निर्जंतुक करून फार्मला निदान 3 ते 4 आठवड्याचा आराम देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण थांबवण्यासाठी स्टेरिडॉल 2 मिली 10 लिटर पाण्यात किंवा सेफगार्ड 2 मिली 10 लिटर पाण्यात वापरावे. फार्मच्या सभोवलतीस सांडपाणी साचू देऊ नका. उंदराचा नायनाट करा. खाद्यात प्रथिनाची व ई जीवनसत्वाची उच्चतम पातळी ठेवल्यास आजारी पक्ष्याचे आरोग्य पूर्वपदावर येते आणि मरणाचे प्रमाण कमी होते. नमस्कार शेतकरी बंधूंनो,
1: ही भक्ती रचना ऐकूया जगदीश खेबुडकर यांची डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं रेखा डावजेकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. हे गीत आहे ग.दि. माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
3: अरे गबाड मिळते मला, अरे खंडोबा गबाड मिळते मला.
4: काय म्हणते रे
3: धनुबा.

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी।
0: अन खंडोवाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी।
2: बाप्पा हा सौदावाला

कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गारंबीचा बापू या चित्रपटामधलं गीत. शांता शेळके यांची शब्दरचना, संगीतकार भास्कर चंदावरकर.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज मंडई दुग्धामृत या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी आरजे मुग्धा मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या या दुग्धामृतच्या विशेष कार्यक्रमात. डॉक्टर, नवीन नवीन प्रश्नांचा शोध आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभतो आहे. अनेक श्रोत्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न आपल्याला आणखीन काही नवीन उत्तरं देऊन जात आहेत. बरंच काही समजावून देखील जात आहेत. अर्थातच त्यांच्यासाठी तुमचं अमूल्य योगदान, तुमचं मार्गदर्शन, तुमचं सहकार्य आमच्या सगळ्याच श्रोत्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. आज सुद्धा असाच एक प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर हजर झालेले आहे. बघूयात हा प्रश्न. डॉक्टर, माझं बाळ आता 4 महिन्यांचं झालंय. आतापर्यंत मी त्याला एक्सक्लुझिव्ह ब्रेसी फीडिंग देत होते. आता मला अर्जंट जॉब जॉईन करावा लागतोय. तुम्ही म्हणाल 6 महिन्यांची मॅटर्निटी लीव असते, पण मी प्रेग्नन्सीतच 5 महिने लीव घेतली होती, त्यामुळे आताची लीव माझी विदाऊट पे झाली. आता मला पैशांची गरज आहे, मला स्तनपान पण देण्याची इच्छा आहे. जॉबच्या ठिकाणी बाळाला नेले तर चालेल का? कोणत्या पद्धतीने बाळाला मला दूध देता येईल? मला आपण मार्गदर्शन करू शकता का? माझ्या घरी सासूबाई असतात, त्या म्हणाला मी फॉर्म्युला बॉटलने देत जाईन, तर तसं करू का?
1: तुला तुझंच दूध बाळाला पाजायची इच्छा आहे ही अतिशय छान गोष्ट आहे. तुझं दूध बाळाला तू घरी ठेवून पण पाजू शकतेस. आता तुझं दूध काढलं तर ते रूम टेम्परेचरला 6 तास चांगलं राहतं. फ्रीजमध्ये ते 24 तास चांगलं राहतं. फ्रीजमध्ये ठेवताना मधल्या कप्प्यात ठेवायचं, दारामध्ये किंवा फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही. शक्यतो त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये वास येणारे पदार्थ, कांदा वगैरे नसेल अशी काळजी घे. आणि मग हे दूध बाळाला पाजता येतं. आता ते जिवंत फ्लुईड आहे, तो लाईव्ह फ्लुईड आहे, त्यामुळं ते गरम करायचं नाही. साधारणतः परातीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात तो दुधाचा डबा ठेवायचा, म्हणजे ते दूध वॉर्म होतं. आणि मग वाटी चमच्यानी पाजायचं, बाटलीनी नाही पाजायचं. कारण एकदा का बाटलीनी प्यायला लागलं तर बाटलीचे सगळे साईड इफेक्ट्स त्याच्या पाठोपाठ आलेच. बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं, दात पुढे येतात, दात किडतात, शिवाय बॉटलच्या प्लास्टिकनी टॉक्सिन्स मिळतात. नाहीच ना ते चांगलं. आणि एकदा का बाळ बॉटल घ्यायला लागलं तर रात्री तू आल्यानंतर पण तुझं फीड बाळ घेणार नाही, त्यामुळं बॉटल नाही चालू करायची. डायरेक्ट वाटीनी पण पाजता येतं. तर बाळाला आजी किंवा कोणी पण सांभाळणारी व्यक्ती ते दूध, काढलेलं दूध पाजू शकते. दूध काढताना ते डब्यावरती लेबल करायचं. समजा तू 12 वाजता काढलं, 2 PM, 4 PM, व्हॉटेवर, जितक्या वाजता तू काढलंयस ते टायमिंग त्याच्यावर टाकायचं. आणि मग त्या क्रमाने ते वापरत जायचं. एकदा बाहेर काढलं, ते वॉर्म केलं की परत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, त्यामुळं लागेल तसं तसं काढून घ्यायचं. ते फॉर्म्युल्यामध्ये मिक्स करायचं नाही, म्हणजे तुला कधी जर फॉर्म्युला दिलास तर ते आणि हे असं मिक्स करायचं नाही, तर ते वेगळंच द्यायचं. अशा पद्धतीनं तू जर का तुझं दूध द्यायला सुरुवात केलीस तर ते काढून ठेवून देता येईल, तुझा मिल्क सप्लाय कमी होणार नाही आणि बाळाला ते सर्व फायदे मिळतील. आणि थोड्याच दिवसात बाळ 6 महिन्याचं होणार आहे, त्यामुळं 6 महिन्याचं बाळ झालं की त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग सुरू करतो. म्हणजे घरातलं ताजं स्वच्छतापूर्वक बनवलेलं घरगुती खन आहार आपण त्याला चालू करतो. आणि त्याच्यामुळं त्याच्या जोडीला आपण स्तनपान चालूच ठेवतो. त्यामुळं तुझं काढलेलं दूध आणि घरी तयार केलेलं अन्न असं बाळाला चालू ठेवू शकतेस तू. त्यामुळं तू काळजी करू नकोस, तुला जॉईन करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा प्रश्न असा की तू म्हणतेस बाळाला मी कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ का? बहुतेक ठिकाणी हल्ली कामाच्या जागेवरती बाळाला सांभाळण्याची सोय असते, बाळांसाठी वेगळी व्यवस्था असते, स्तनपानाची रूम असते, त्याला हिरकणी कक्ष असे म्हणतात. तर तशी सोय असेल तिथे तर बाळाला घेऊन जा. फक्त बाळाला ठेवायची जागा ही स्वच्छ आहे का, तिथे सांभाळणारी व्यक्ती आहे का, तिथे बाळाला इन्फेक्शन होण्याचे किती चान्सेस आहेत, या बाकीच्याही गोष्टींचा सारासार विचार कर. आणि मग तिथे तुला फ्रिक्वेंटली बाळाला फीड करायला परवानगी आहे का हेही बघ, नाही तर तुझा मानसिक तणाव आणखीनच वाढेल. त्यामुळं तू तिथली सगळी व्यवस्था कशी आहे याचं आधी निरीक्षण कर, त्याचा विचार कर. आणि जर ती बाळाला फीडिंग फ्रेंडली असेल तर तिथे तू घेऊन जाऊ शकते, तो तर उत्तम पर्याय आहे. अन्यथा घरी दूध काढून ठेवणं आणि एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क देणं हा पण

0: पर्याय आहे. आता दूध काढण्यासाठी तू हाताने पण दूध काढू शकतेस, म्हणजे जसं आपण आंबा मऊ करतो तसे स्तन दोन्ही बाजूंनी दोन्ही स्तन मऊ करायचे. म्हणजे एक हात जर 12 o'clock असेल तर एक हात 6 o'clock ठेवायचा, मग 1 आणि 7 पोझिशनला, 2 आणि 8 पोझिशनला असे दोन्ही हात ठेवून तळहाताने हलकेच मसाज करत जायचं. बेस ऑफ ब्रेस्टकडून निपलकडे मसाज करत करत यायचं. असं सर्क्युलर पूर्ण ब्रेस्टला मसाज करायचं. काखेत पण ॲक्झिलरी टेल ऑफ स्पॅन्स असते, म्हणजे ब्रेस्टचा एक छोटासा भाग काखेमध्ये पण असतो, त्यामुळं ॲक्झिलरी ॲपेक्सला सुद्धा मसाज करायचं, ॲक्झिलामध्ये मसाज करायचं. आणि मग हे मसाज सगळ्या बाजूंनी हलक्या हाताने तुझ्या हाताने करायचं बरं का, कारण मालिशवालीकडून दुसरीकडून करून घेताना थोडा जरी जोर पडला तर तुला त्रास होऊ शकतो. ही पेनलेस प्रोसेस असली पाहिजे, त्यामुळं तुला सहन होईल तेवढं मसाज तू करायचंस, पण सगळीकडून ब्रेस्ट अशी सॉफ्ट करून घ्यायची. मग थोडंसं मागून पुढे असं एक मसाज करायचं निपलकडे, म्हणजे दूध पुढे येतं. आणि मग तुझी 4 बोटं वरती आणि अंगठा खाली अशा पद्धतीनं काळ्या भागावरती, म्हणजेच एरिओलावरती ठेवायची निपलच्या एकदम जवळ. मग निपल मागे रिप केजवरती मागे ब्रेस्टवरती फिक्स करायचं आणि जस्ट रोटेट करायचं आणि मग दूध बाहेर येतं. अशा पद्धतीनं तू जर का दूध काढलंस आणि मग ते स्टोअर केलंस तर ते तू देऊ शकतेस. आणि दुसरा पर्याय म्हणजे तू पंपनी काढू शकते. आता तुला जे पण सोपं जाईल ते तू करू शकतेस. ब्रेस्टमधून दूध काढायचं टेक्निक आम्ही आमच्या सगळ्या मातांना शिकवतच असतो. आणि मग ज्यांना नाही जमत त्यांना अल्टरनेटिव्ह पर्याय असतात, तर अशा पद्धतीनं तू घरी दूध काढून ठेवू शकतेस. दुसरी अशी गोष्ट, तो जिवंत फ्लुईड आहे, लाईव्ह फ्लुईड आहे, त्याच्यामध्ये तुझ्या सगळ्या इम्युनोग्लोबुलिन्स असतात, श्वेतपेशी असतात, आणि त्यामुळे ते हीट नाही करायचं, हे लक्षात ठेवायचं, हे प्रत्येकाला सांगायचं. म्हणजे पाणी घ्यायला वेळ नाही, गरम करायला वेळ नाही, त्याच्यापेक्षा पटकन दूधच ठेवा गॅसवर असं, किंवा मायक्रोवेव्ह असं काहीही करायचं नाही, कारण ते हीट केलं तर मग ते तुझं दूध असण्याचा फायदाच बाळाला राहिला ना, आणि त्याच्यासाठी ते हीट नाही करायचं. तर अशा पद्धतीनं ते दूध बाळाला चमच्याने किंवा वाटीने डायरेक्ट कोणीतरी पाजायचं. धन्यवाद.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या प्रश्नांचं आपण केलंय. खरोखरच आजचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उद्बोधक ठरला, तुम्ही छान मार्गदर्शन केलं. मंडळी, आजच्या भागात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे यांच्या आवाजात उंबरठा या चित्रपटामधलं. सुरेश भट यांची शब्दरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. गदी माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं स्वर आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांचा, संगीतकार राम कदम.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंदाडे आणि सहकार्याने गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. तर आता हे गीत ऐकणार आहोत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेटत असतो. अर्थातच ज्या शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेला आहे अशा शिक्षकांशी आपण गप्पा मारतो. संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप, ज्यामध्ये शिक्षकांनी शेअर केलेल्या पोस्ट त्यांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचं रिवॉर्ड मिळत असतं. आणि अशा शिक्षकांशी आपण आज गप्पा मारणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सहभागी झालेल्या आहेत श्रीमती सुनीता खंडेराव बोडके मॅडम, ज्या आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर नाशिक या ठिकाणाहून. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया. मॅडम, गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: मनपूर्वक धन्यवाद.
0: तर किती वर्ष झाले आपण शिक्षिका म्हणून कार्यरत आहात?
1: मी 17 वर्ष झाले, 2009 जॉईन झाली होती.
0: मग घरून काही प्रोत्साहन मिळालं शिक्षिका होण्यासाठी की काही तुमचंच स्वप्न होतं? काय नेमकं निमित्त ठरलं?
1: निमित्त म्हणजे माझे वडील, आम्ही 3 भावंड आहे घरात, सगळ्यात मोठी मी असल्यामुळे त्या काळी शिक्षिका हा जॉब फेमस होता मुलींसाठी. त्यामुळे पहिलं आपत्ती म्हणलं की मुलीला शिक्षिकाच बनवायचं. वडिलांची खूप इच्छा होती त्यासाठी, ते म्हणे तुझा नंबर जिथे लागेल तिथे मी पाठवणार, अगदी रायगडला लागला तरी मी तुझ्या डीएडचा करण्यासाठी पाठवणार, पण शिकायचं म्हणे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं ही त्यांची इच्छा होती. तिन्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची, ते आता नाही आहेत, पण मग त्यांनी आम्हाला तिन्ही भावंडांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि माझं डीएड केलं. त्यांनी डीएड झाल्यानंतर जॉबसाठी पहिली बॅच आमची सीईटीची होती. जॉबची ऑर्डर आली, पण नंतर सीईटीची अट लागल्यामुळे पुढे म्हणजे ती ऑर्डर कॅन्सल होऊन आम्हाला सीईटी द्यायला लावली. तर त्यावेळेस माझं लग्न झालेलं होतं, तर माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला की ठीक आहे जाऊ दे अभ्यास कर तू म्हणे. लग्नानंतर मग मी सीईटी दिली आणि त्याच्यानंतर लग्नानंतर 1 वर्षाने मी जॉईन झाले. माझे वडील आणि माझे मिस्टर हे दोघं माझ्या शिक्षक होण्यामध्ये महत्वपूर्ण घटक आहेत दोन्ही पण. त्यांच्यामुळेच आज मी इथे शिक्षिका म्हणून उभी आहे.
0: बरोबर, म्हणजे सासरचा पण तेवढाच पाठिंबा. शिक्षिका हा पेशा तुम्हाला मनापासून आवडायला लागला की वडिलांची इच्छा म्हणून? मग
1: नाही, त्यांची इच्छा होतीच आणि मला पण सुरुवातीपासून, म्हणजे असं जेव्हा आमच्या माझं शिक्षण जे आहे ते शहरी भागात नाशिक रोडला, मी जेल रोडला राहत होती, नाशिक रोड मध्ये नवीन मराठी शाळा, इथे 4th पर्यंत शिक्षण झालंय आणि रजत चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल ही माझी 10th पर्यंतची शाळा. तर तिथले जे शिक्षक लोक होते ते खूप छान होते, म्हणजे ते बघितल्यानंतर असं आपोआप वाटायचं की नाही आपण पण कुठेतरी शिक्षक झालो पाहिजे. आणि थोडासा स्वभाव पण बडबड असल्यामुळे ना सगळे म्हणायचे नाही तू शिक्षिका झालीच पाहिजे. आणि मग ते डोक्यात फिट झालं होतं की नाही मी शिक्षिकाच होणार वो असं. त्यामुळे मी इतर फील्डचा कधी विचारच केला नाही, म्हणजे शिक्षिकाच व्हायचं या दृष्टीनेच मी अभ्यास करत राहिले.
0: बरं, म्हणजे मग नोकरीची सुरुवात ही लग्नानंतर झाली?
1: हो, लग्नानंतर 1 वर्षाने.
0: मग निवासी राहावं लागलं?
1: हो, म्हणजे निवासी म्हणजे इंटर्नशिप होती आमची. January 2008 माझं लग्न झालं आणि February ते August पर्यंत आम्हाला इंटर्नशिप दिली होती 6 महिने. मग करावं लागायचं थोडस अप डाऊन करण्यात असं लग्नानंतर, पण मग सहकार्याने, सासरच्यांच्या सहकार्याने ते पण पूर्ण झालं असं, पूर्ण सपोर्ट असल्यामुळे.
0: बरं, किती ठिकाणी बदली झाली आतापर्यंत?
1: माझी 3री शाळा आहे ही. पहिली शाळा माझी दापूरची जिल्हा परिषद शाळा बेलगायमा, जिद्वी शिक्षकी होती आणि तिथे पहिल्याच जेव्हा जॉईनिंग झाले तेव्हाच माझ्याकडे मुख्याध्यापक हा चार्ज आलेला होता. त्यानंतर 2री शाळा माझी डोळी बुद्रुकची, माझं सासर येते आणि तिथेच मला जॉईनिंग भेटली होती. तिथे मी 6.5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आता माझी दिवाळीमध्ये बदली झाली आहे ती जिल्हा परिषद शाळा निमोणीचा मळा वावी इथे.
0: बरोबर. मग किती शिक्षक आहात तुम्ही आणि पटसंख्या किती आहे?
1: आम्ही दोघं जण आहे. शासनाच्या धोरणानुसार आमचं 1 युनिट झालं यावेळेस बदलीमध्ये आणि आमच्या शाळेचा पट हा 27 आहे, जो की मागच्या वर्षी थोडा कमी होता पण मग वाढला, ह्या वर्षी वाढला.
0: बरं, मग पालकांना कन्व्हिन्स करण्यात वगैरे बऱ्याच वेळेला त्रास होतो कधी?
1: हो, बराचसा होतो. कारण कसं, समाजाचा दृष्टिकोन जो आहे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा तो एकंदरीत वेगळाच आहे. म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा कशा आहेत आणि खासगी शाळा कशा आहेत हे लगेच ते तफावत दाखवतात. पण पुढे माणूस 10वी नंतर किंवा 11वी नंतर बाहेर पडल्यानंतर त्याच शाळेतल्या मुलांचा डिफरन्स हा आम्ही दाखवतो की बघा की खासगी शाळा आणि मराठी शाळा, हा मराठी शाळेचा विद्यार्थी आणि हा खाजगी शाळेचा विद्यार्थी आहे. मग तेव्हा त्यांना त्याचा पस्तावा होतो. मग आम्ही आता जीव तोडून सांगतोय की आमच्या शाळेत शिकवा. आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा आणि माझी स्वतःची मुलं मी दोन्ही पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवलेली आहेत. माझी मुलगी 10वीला टॉपर होती आणि आता ती जेईची तयारी करते तर ती क्लासमध्ये तिथे पण टॉपर आहे. म्हणजे असं काही नाही की जिल्हा परिषद शाळेतले मुलं पुढे जात नाही. आणि मुलगा सुद्धा माझा नवोदयसाठी सिलेक्ट झालाय, तो आता 8वीला आहे. म्हणजे दोन्ही मुलं जिल्हा परिषदेतून शिकून पुढे जात आहेत. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत किंवा अधिकारी ऑफिसर आहेत जे जास्त करून जिल्हा परिषद शाळेतच शिकलेले आहेत किंवा सरकारी शाळेतच शिकलेले. त्यामुळे आपण असं म्हणू नाही शकत की जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खूप खालचा आहे असं.

0: तुम्ही हे खूप छान उदाहरण दिलं तुमच्या मुलांचं. बरं, आता थोडस विनोबा बद्दल बोलूया.
1: हो,
0: विनोबा बद्दल कधी समजलं?
1: विनोबा बद्दल मी जेव्हा माझी बदली दोडी बुद्रुकच्या शाळेत झाली त्यानंतर विनोबाचं एक सेशन झालं होतं तेव्हा मी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. पण त्याच्यावरती काम करायचं म्हणजे त्यावेळेस थोडंसं अवघड वाटायचं. ऍप व्हिडिओ करा, अपलोड करा, असं थोडंसं अवघड वाटायचं. मी काय त्याच्याकडे एवढं लक्ष नव्हतं दिलं. पण त्यानंतर आमचे वर्गमित्र आहेत श्री भोसले सर, यांना पण पोस्ट ऑफ द मंथ वगैरे अवॉर्ड मिळाले. मग ते म्हणाले मॅडम तुम्ही करू शकता तुमचे उपक्रम. मी व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवायची, व्हिडिओ करायची, फोटो पण काढायची. खूप म्हणजे आवड असल्यामुळे मी ते करायची. पण कधी विनोबावरचा हा प्लॅटफॉर्म माहीत म्हणजे युज केला नव्हतं त्याच्यामुळे वापरत नव्हते. पण मग त्यांनी सांगितल्यानंतर मी विनोबावर पोस्ट करायला लागले आणि त्याचं ऍप्रिसिएशन सर्वांकडनं यायला लागल्यानंतर आणखीन आवड तयार झाली की आपण घेतोय खरंच उपक्रम. पण ते दाखवणं पण गरजेचं आहे. आणि विनोबाचं मी खरंच थँकफुल आहे की त्यांनी एक शिक्षकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. खूप शिक्षक काम करतात पण मग त्यांना ते प्रेझेंट नाही करताय, दाखवता येत नाही की आम्ही हे काम करतोय. आणि ह्या माध्यमातून काय होतंय की सर्वांना आपले उपक्रम दिसतंय, अगदी आपले महाराष्ट्रातले असो, बाहेरचे राज्यातले असो, ते उपक्रम आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि ते ऍक्टिव्हिटी बघून आपण शाळेत पण राबवू शकतोय. म्हणजे हा एक विनोबाचा बेनिफिट आहे. आणि मेन म्हणजे कसं कौतुकाची थाप मिळते ह्या ऍपच्या माध्यमातून. आपल्याला काम केल्याबद्दल शिक्षकांना एक कौतुकास्पद काही बक्षीस असतात, प्रोत्साहनपर काहीतरी बक्षीस असतात. त्यामुळे काय होतं कुठेतरी एक मनाला पण बरं वाटतं की नाही आपण जे काम करतोय ते कोणीतरी अप्रिसिएट करतंय, बघतंय बॉस. त्यामुळे हे एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे शिक्षकांसाठी आणि प्रत्येकाने ह्याचा वापर करा असं मला वाटतं.
0: नक्कीच. बरं, मग विद्यार्थ्यांमध्ये कधी काही चढावड बघायला मिळाली का की मॅडम माझा पण व्हिडिओ करा?
1: हो हो, बरोबर. म्हणजे मी ना पहिला जे टाकायला सुरुवात केली ते म्हणजे स्पेलिंग बीच्या स्पर्धेसाठी. आणि तुम्हाला सांगते जिल्हा परिषदेचे जे आपले स्पर्धा असतात ना त्यामध्ये स्पेलिंग बी, मॅथ बी ह्या असतात, त्याच्यामध्ये त्याचा इतका उपयोग होतो मुलांचा. म्हणजे अगदी पहिलीच्या मुलांसुद्धा आता स्पेलिंग बी, आम्हाला पण स्पेलिंग द्या, आम्ही पण पाठ करू असं म्हणतात. म्हणजे त्याचा मला खूप उपयोग झाला. आणि मुलं आहेत ना, व्हिडिओ करायचा म्हटलं की स्वतःहून उद्याच मी पाठ करणार असं असतं. मी 2 दिवस नाही लावणार, मी उद्याच पाठ करणार. आज तुम्ही दिलं मी लगेच उद्या पाठ करणार. म्हणजे तो 1 आठवड्याचा असतो, सोमवार दिलं की शनिवारपर्यंत वेळ असतो. पण तरी मुलं माझा व्हिडिओ 1 नंबर झाला पाहिजे त्यामुळे पटापट अभ्यास पण करतात. त्यानिमित्ताने मुलांचा अभ्यास होतो, चढावड होतो. कविता सादरीकरण असते, कविता सादरीकरणाचे पण व्हिडिओ असतात असे. त्यामुळे मुलांमध्ये चढावड असते की मग व्हिडिओ पण तयार करतात आपले टीचर, तर आपण मग केलं पाहिजे असं.
0: आणि सणवार कसे साजरे होतात आपल्या शाळेत?
1: सणवार पहिल्यापासून मला आवड पण आहे. संस्कृती आपली ही आपण जपलीच पाहिजे. प्रत्येक जणाला अभिमान असतो आपल्या संस्कृतीचा. आणि काय होतंय आपण फक्त म्हणजे धर्माविषयी नाही बोलत मी, पण आपण पण आपल्या मुलांना काही संस्कार देणं गरजेचं असतं. तर मी दोडीच्या शाळेमध्ये माझ्या पसायदान पहिली दुसरीच्या मुलांचं पसायदान पाठ करून घेतलं होतं. त्यानंतर आता 15वा अध्याय वगैरे सुरुवात करायची मला आमच्या शाळेत पण. इथे 15वा अध्याय वगैरे पाठ करून घ्यायचंय. त्यानंतर आषाढी वारी असते तर आम्ही दिंडी वगैरे काढतो. त्याच्यामध्ये रिंगण प्रकार असतो, तो रिंगण वगैरे मुलांना शिकवतो. म्हणजे प्रत्येक सण जो रक्षाबंधन असेल तर मग आपण झाडांना पण राखी बांधली पाहिजे. म्हणजे तो एक उपक्रम आहे की झाड सुद्धा आपले रक्षण करतात. म्हणजे आपण ते त्यांना सुद्धा आपण बांधणं आपली बांधील की बॉस. म्हणजे असे सणांच्या निमित्ताने पण विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो आणि मुलं पण त्याला रिस्पॉन्स करतात चांगलं असं. त्यातून संस्कृती पण जपली जाते आणि मुलांवर संस्कार पण होतात असं.
0: मस्तच, खूपच छान. बरं, मग आतापर्यंत किती पोस्ट शेअर केल्या?
1: माझ्या जवळजवळ 70 पोस्ट झाल्यात आतापर्यंत.
0: आणि पुरस्कार किती मिळाले?
1: पुरस्कार 7-1 झालेत. स्पर्धा अवॉर्ड पण मिळालेत 5-6.
0: आणि मग काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं होतं तेव्हा?
1: शैक्षणिक साहित्यामध्ये मुलांना मला ना म्हणजे त्यांनी स्माइली दिलेल्या होत्या, वह्या वगैरे दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर पेन आहे, कलर पेन आहेत, सुडोकू असतं ते सुडोकूच आहे ते पण भेटलेलं आहे. त्याच्यानंतर कोरे पेजेस आहेत. असं बरंच शैक्षणिक साहित्य आहे जे मुलांना खूप आवडतं आणि मुलं युज करतात. मुलांना बक्षीस स्वरूपात आम्हाला ते देता येतं. त्यामुळे मुलं पण आनंदाने म्हणजे अभ्यास करतात. त्यातल्या साहित्याचा काही बक्षीस स्वरूपी वापर करतो किंवा आता नवीन मुलं आले त्यांच्या वेळेस आम्ही स्माइली लावून त्यांचं स्वागत केलं. त्यांना खूप छान वाटलं. ते दररोज लावून येतात स्माइली की आमचं छान. म्हणजे मग त्यांना तेच सांगितलं की ह्या स्माइल सारखं तुम्ही दररोज स्माइली करायची आणि शिकायला शिकण्यासाठी आपण शाळेत येतोय. ह्या स्माइलकडे बघून आपण हसतच शाळेत यायचंय. मग त्यांना खूप आवडतं ते. आणि दर महिन्याला आम्ही ते पण ठेवलंय की जेवढे मुलं म्हणजे दरमहा ज्याची उपस्थिती जास्त आहे त्याला आपण दर महिन्याला 1 स्माइली एक्स्ट्रा देणार. त्यामुळे ते पण एक बेनिफिट होतो बक्षिसांचा.
0: बरं, मग दप्तर मुक्त शनिवार मध्ये आपण काय काय ऍक्टिव्हिटीज घेत असतो?
1: दप्तर मुक्त शनिवार मध्ये मुलांचं वाचन असेल किंवा ऍक्टिव्हिटी असतात. आता माझं युट्यूबला स्वतःचं चॅनल आहे, इन्स्टावरती पण मी शाळेचा अकाउंट उघडलेला आहे. आणि त्याच्यावरती मग मी जे गेम्स वगैरे असतात आनंदाई शनिवारचे तर ते पोस्ट करत असते. ह्या शनिवारीच मी आषाढी एकादशीसाठी मेहंदीचा उपक्रम घेतलाय मुलांची आषाढीची तयारी म्हणून मेहंदी काढणे वगैरे. त्याच्यानंतर मनोरंजक खेळ असतात, मनोरंजक खेळाची ऍक्टिव्हिटी घेते किंवा परस बाग वगैरे जर आम्ही तयार केलेली आहे त्याचं काही काम असेल तर ते आपण आम्ही आनंदाई शनिवारमध्ये करतो. त्यानिमित्ताने श्रम प्रतिष्ठा हे मूल्य पण रुजवलं जातं, म्हणजे मूल्य शिक्षणासाठी हा शनिवार आम्ही ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये खेळ पण आणि असं अदर ऍक्टिव्हिटी पण घेतो.
0: बरं, पालकांचा दृष्टिकोन काही बदललाय का विनोबामुळे की मुलं आमची हुशार झाली आहेत किंवा त्यांचे स्पेलिंग पाठ होत आहेत, तर असं काही त्यांचे काही अभिप्राय तुम्हाला येतात का?
1: हो हो, बरेच अभिप्राय येतात. म्हणजे माझ्याकडे जे दुसरीचे मुलं आलेत आता इंग्लिश मीडियम मधून आलेत, म्हणजे जेव्हा त्यांनी बघितलं ना की माझ्याकडे पहिलीचा आणि दुसरीचा वर्ग होता, तर पहिलीचे ज्या मुली आहेत दोन्ही आराध्या आणि काव्या यांची व्हिडिओ तेव्हा त्यांनी बघितले तर त्यांना असं वाटलं की माझे मुलं म्हणजे त्यांच्या बरोबरचे मुलं ते इंग्लिश मीडियमला होते. तर मग आमचे मुलं तर एवढे फास्ट बोलत नाही, म्हणजे अर्थासहित ते स्पेलिंग पाठ करतात आणि मी ते व्हिडिओ ग्रुपवर पण टाकते शाळेच्या, जेणेकरून पालकांना पण कळायला पाहिजे की आपली मुलं शाळेत काय करताय किंवा काय चाललंय ह्यांचं. तर ते बघितल्यानंतर त्यांना इतकं आवडलं, मग त्यांनी ते डायरेक्ट इंग्लिश मीडियम काढून आपल्याकडे दुसरीला टाकलेत. आणि एक देवांश भूपी नावाचा मुलगा आहे जो मागच्या वर्षी फक्त येऊन बसायचा, 5 वर्षाचा होता तो, पहिलीला नव्हता, पण छोटी शाळा असल्यामुळे आम्ही त्यांना अलाउड करतो, म्हणजे तो येऊन बसायचा. तर त्याने सुद्धा अक्षरशः पहिलीचे पूर्ण स्पेलिंग पाठ केलेले आहे, म्हणजे ही गोष्टीचा मला खूप अभिमान वाटला की तो उपक्रम कुठेतरी सत्कारणी लागतो. तो आता ह्या वर्षी पहिलीला आहे पण त्याचे सगळ्या स्पेलिंग पाठ आहेत. मग हे बघितल्यानंतर म्हणजे त्या मळाची वस्ती असल्यामुळे मळ्यामध्ये लगेच प्रचार प्रसार झाला. 6 महिन्यातच त्यांना पण आवडलं की नाही म्हणजे मुलांकडे लक्ष असतं शाळेचं आणि चालू शाळेत काहीतरी उपक्रम वगैरे पण चालू असतात, त्यामुळे पालकांचा दृष्टिकोन बदलला आणि आमचे बरेच इंग्लिश मीडियमचे ऍडमिशन आमच्याकडे आढलेत आणि त्याचा फायदा पण होतोय. असं
0: वा, मस्तच. बरं, जाता जाता काय सल्ला द्यावा असं वाटतो विनोबा वापरण्याविषयी?
1: विनोबा खरंच छान ऍप आहे बरं का, म्हणजे प्रत्येक शिक्षकाने हा यूज केला पाहिजे असं मला वाटतं. आणि कसं आपण खूप काम करतो पण जेव्हा आपण मुलांना कसं मुलांचं कसं असतं, आपण नुसतं शाबास जरी म्हटलं तरी मुलांना छान वाटतं, तसं हे विनोबा ऍप मधून जेव्हा आपल्याला कौतुकाचे शब्द किंवा एखादं प्रमाणपत्र जरी भेटलं, बक्षीसच नाही पण मग नुसतं कौतुक जरी भेटलं, एखादं फोटो पोस्ट वगैरे आपल्याला जर निघते की स्पर्धा अवॉर्ड भेटला वगैरे, तरी पण आपल्याला छान वाटतं. म्हणजे कुठेतरी एक शाबासकीची थाप मिळवण्यासाठी हे विनोबा ऍप पण छान आहे आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी विनोबाचे मी खरंच खूप खूप आभारी आहे की ते असं म्हणजे शिक्षकांसाठी कार्य करताय. म्हणजे आजकाल शिक्षकांच्या कामाचं कुठेच कौतुक होत नाही असं मला वाटतंय बरं का. पर्सनली फक्त काम करा एवढं आहे, पण मग काम करून त्याचं आउटपुट काहीच नाही मिळत की शिक्षक एवढं काम करताय मग तुम्ही म्हणजे खरंच करताय असं अप्रिशिएशन कोणीच देत नाही. म्हणजे विनोबा ऍपच्या माध्यमातून शिक्षकांना मिळतंय, त्यामुळे शिक्षकांनी सर्वच शिक्षकांनी विनोबाचा वापर करावा. स्पेलिंग बी असेल, कविता गायन असेल, स्पोकन इंग्लिश असेल, हे उपक्रम खरंच विनोबाचे खूप छान आहेत ज्याचा मुलांच्या शिक्षणासाठी आपण चांगला प्रगतीसाठी पण चांगला उपयोग करून घेऊ शकतो.
0: मस्त, खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तर मनपूर्वक आभार तुमचे आणि इथून पुढील वाटचालीसाठी सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा.
1: हो, तुमचे पण मनपूर्वक आभार, मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद.
0: तर असे कहो, आज आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये गप्पा मारल्या श्रीमती सुनीता बोडके यांच्याशी, ज्या आलेल्या होत्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं समीर यांचं गीत अमित कुमार यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत बाप नंबरी बेटा 10 नंबरी या चित्रपटामधलं.

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPO सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: आणि आता ऐकणार आहोत हंसराज हंस आणि श्वेता शेट्टी यांच्या आवाजात बिच्चू या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार आनंदराज आनंद.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत एक खिलाडी बावन पत्ते या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीतकार सोनिक ओमी यांच्या आवाजामधलं गीत.

लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलासखानी तोडीमधील आलाप.

0: नारायण
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया विजय बेनेडिक्स यांनी गायलेलं कमांडो या चित्रपटामधलं गीत. अंजान यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी.

0: ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे, जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83800016512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी बोलते ज्योती चौधरी, आपणा सर्वांचं गुंजनमनातलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत। श्रावण सावण तर कुणासाठी शिवपूजेचा महिना। हा श्रावण महिना साऱ्यांना हवा हवासा वाटतो। कुणाला आवडतो हा सणांसाठी तर कुणाला ऊन पावसाचा लपंडा बघण्यासाठी। त्याच्या विविध रंगी छटा कुणाला खुणावतात तर लहानग्यांना सणानिमित्त मिळालेली सुट्टी अन रसनेचे लाड पुरवणारे पदार्थ गट्टम करायला आवडतं। स्वप्नांचे पक्ष

तिथल्या की सणांची नुसती रेलचेल असते. त्यातल्या त्यात नवविवाहितांची तर लगबगच. नागपंचमी, मंगळागौर, राखी या सर्वांचा साक्षी असतो तो झोपाळा. त्या झोपाळ्यावर झुलत निसर्ग सौंदर्याचा रसास्वाद घ्यायचा. आज त्या झुल्यांची त्यालाही खूप आठवण आली. त्याला पानापानात नवतिक राशी दिसतात. त्याची उपमा तो तिच्या गळ्यातील कंठ्याशी करतो.

मधमाशा ऋतूचं हे लोभसवाण रूप, धरती हिरवा साज लयलेली, डोंगर दऱ्यांना पाजर फुटलेले, नूतन आणि सुनील दत्त यांचा मिलन चित्रपट आठवतो का? ते सुरेल गाण्याचे ते बोल आणि त्यातील अंदाज जितका पडद्यावर बघायला आवडायचा तितकाच ऐकायलाही

सर श्रावणाशी एक नातं असतं. कधी बरसणाऱ्या जलमोत्यांच्या धारा बघून आठवणचा झुला झुलू लागतो. श्रावणाचं प्रत्येक रूप आपल्याला आयुष्याचा अर्थच सांगतो. गारठलेल्या संध्याकाळी नव बरसतात अन डोळ्यातून श्रावण धाराही बरसतात. कधीतरी इंद्रधनुचे सप्तरंग आयुष्याच्या विविध रंगांची आठवण करून देतात, तर कधी खळाचा जलप्रपात बघून विचारांची आंदोलन सुरू आहेत की काय असं वाटतं. पोलीस सांजवे पुणे.

या श्रावणेता सखी धरेस सुखावे, अंगोपंगी साज लेऊनी वसुंधरीचा जीव वेडावे, इंद्रधनुचे तीर घेऊन नव पृथ्वीला पुणावे, संपन्न मौतिकाचे दव पानुपानी कुशीत विसावे। तर मंडळी, असा हा मनभावन श्रावण रंगात येतो, अंधरणी हिरवी कणीच बहरून येते, नदी सागराला भेटण्यासाठी खळाळते। आता भेटूया पुढच्या गुरुवारी, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार। ऐकत्रा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो, त्याबरोबरच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील घेत असतो. मंडळी, नाशिकमध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन किंवा जगावेगळं काहीतरी करायचा नेहमी प्रयत्न करत असतात, पण त्यामध्ये फक्त तरुण मंडळीच सहभागी आहेत असं नाही बरं का. म्हणायला तरुण पण वयानी मोठे, ज्यांना आपण एव्हरग्रीन असं म्हणू शकतो, असे अनेक लोक आहेत की जे वेगवेगळ्या संकल्पना नाशिकमध्ये राबवत आहेत आणि स्वतःच्या बळावर काहीतरी वेगळं पाऊल उचलतायत आणि एक नवा पायंडा पाडतायत, एक वेगळा आदर्श दाखवतायत. तर अशीच नाशिकमधली एक व्यक्ती, ते म्हणजे श्री प्रवीण मानकर सर, ज्यांनी 75 देशांमध्ये कमीत कमी खर्चाने इतकं वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमण केलंय. आणि ते नुसतं भ्रमण नाहीये बरं का, म्हणजे विमानात बसलं आणि जाऊन आलो फिरून आलं किंवा ट्रेननी फिरून आलं असं नाहीये, तर एक वेगळी संकल्पना ते नाशिकमध्ये रुजवू पाहतायत. तर ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. 75 देश फिरणं ही सोपी गोष्ट नाहीये मंडळी, तर आजची ही मुलाखत नक्कीच रंजक होणार आहे आणि आपल्याला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद श्रद्धा, रेडिओ विश्वासने मला ही अपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली लोकांपर्यंत पोहोचायची, त्याबद्दल खूप खूप आभार.
0: जसं मी म्हटलं की तुम्ही 75 देश फिरून आलेले आहात, पण ते एका वेगळ्या शैलीमध्ये.
1: येस,
0: तर ती शैली नेमकी काय ते मला सांगा.
1: साधारणतः आपण जेव्हा प्रवास म्हटलं म्हणजे टुरिस्ट कंपन्यांचा विचार करतो, त्यांना आपण पैसे भरतो आणि ते आपल्याला घेऊन जातात, ते दाखवतील तेवढंच आपण बघतो, ते जेवायला देतील तेच आपण जेवतो आणि 8-10 दिवसात 7-8 देश फिरून परत आल्याचं एक समाधान मिळवतो. पण बॅकपॅकिंग हा प्रवास करण्याचा वेगळा प्रयत्न आहे, वेगळी पद्धत आहे. ह्या बॅकपॅकिंग पद्धतीमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रवास कसा करता येईल आणि जास्तीत जास्त आनंद कसा मिळवता येईल याच्यावर सगळं लक्ष केंद्रित झालेलं असतं. बॅकपॅकिंगमध्ये तुम्ही तुमच्या प्रवासाची जबाबदारी घेता. याचा अर्थ असा की तुम्हाला एका पर्टिक्युलर देशांमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्ही आधी त्या देशांमधल्या शहरांचा प्रवास करतात, तिथे संस्कृती काय आहे ते बघायचा, त्याच्याविषयी गुगलवरनं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात, मग तुम्ही स्वतःची आयटिनरी तयार करता आणि मग स्वतःच विमानाची तिकीटं बुक करून तुम्ही प्रवासाला सुरुवात करता. एखाद्या टुरिझममध्ये 3-4 देशांची जर आयटिनरी 4 देशाची असेल तर माझी एक आयटिनरी एका देशाकरता 7-8 दिवसांची असते. आणि बॅकपॅकिंगमध्ये प्रवास हा मोठा करायचा असतो, दीर्घ पल्ल्याचा करायचा असतो, महिना 1.5 महिन्यामध्ये खूप देश बघायचे असतात आणि तिथल्या लोकांना भेटायचं असतं, तिथली संस्कृती जाणून घ्यायची असते, तिथलं जे खाद्य संस्कृती आहे ती तर अत्यंत महत्वाची आहे. थोडक्यात म्हणजे बॅकपॅकिंग म्हणजे उंडारणं किंवा उडत राहणं असं काहीतरी.
0: क्या बात आहे. आपण 18 भारतात आणि 18 परदेशात होतात, तर त्याचा काही फायदा झाला तुम्हाला या प्रवासासाठी?
1: प्रचंड फायदा झाला. मुळात बॅकपॅकिंग म्हणजे कमी खर्चात बघणं झालं. पण मी जेव्हा परदेशात नोकरी सुरू केली तेव्हा असं लक्षात आलं की जग अतिशय सुंदर आहे आणि याचं एकदा खात्री पडली की जग सुंदर आहे आणि तुम्ही जर सौंदर्याची आसक्ती ठेवत असाल तर तुम्हाला जग बघायलाच पाहिजे या मताचा आहे मी. जग विविधतेने इतकं भरलेलं आहे की विचारता सोयी नाही ऍक्च्युली. तर मी बाहेर पडल्यानंतर माझा दृष्टिकोन व्यापक झाला, जगात काय काय नवीन नवीन आहे ते सुद्धा माझी बघण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे मी जर परदेशात गेलो नसतो तर कदाचित हे एवढं व्यापक झालं नसतं.
0: बरोबर. तुम्ही नाशिकमध्ये एक संकल्पना रुजवताय जिचं नाव आहे नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क, तर हे नेमकं काय आहे?
1: जवळजवळ मी 75 देशांचा प्रवास केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, जेव्हा मी प्रवासाच्या गोष्टी सांगत होतो आणि लोक वाव करायचे तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जे काही करतो आहे ते भव्य तर आहेच आणि दिव्य पण आहे आणि सामान्य लोकांच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं आहे. म्हणून त्या वाव मुमेंट माझ्या खूप आयुष्यात येऊन गेल्या की अरे तू हे कसं करतो. फॉर एक्झाम्पल, मी भारतामध्ये तिसऱ्यांदा भारत फिरतो आहे आणि तिसऱ्यांदा भारत फिरत असताना मी स्कूटरवर फिरतोय. नाशिकमधनं घरातनं मी गाडीला किक मारतो आणि आसाम, अरुणाचल प्रदेश, तवांगच्या बॉर्डरपर्यंत, चायना बॉर्डरपर्यंत गेलेलो आहे. नुकतीच माझी एक ट्रीप सुंदरबन येथे बांगलादेशच्या बॉर्डरपर्यंत झाली आहे. 3-4 वर्षापूर्वी मी स्कूटर घेऊन पाकिस्तान बॉर्डर जैसलमेरच्या पलीकडे तिथे गेलो आहे. तेव्हा माझं एक लक्षात आलं की हे सगळं इंटरेस्टिंग मी करत असतो आणि याला याच्यात लोकांना इंटरेस्ट आहे. प्रवास हा मानवाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला प्रवास करायला आवडतो पण अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे एक तर नॉलेज नसतं, डेअरिंग नसतं. मंडळी, भीती हा सगळ्यात मोठा अडसर आहे माणसाच्या जीवन जगण्यामधला. उंडाळायचं असेल, भीतीमुक्त व्हायचं असेल तर त्या भीतीला फेस करायला पाहिजे. याचं कारण भीतीच्या पलीकडेच आनंद आहे, भीतीच्या अलीकडे नाही. आणि हे मला खूप लवकर समजलं. तर माझ्या एक लक्षात आलं की लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे आणि आपल्याला लोकांना इन्व्हॉल्व करायचं आहे. तरुण पिढीला इन्व्हॉल्व करायचं आहे, सिनियर सिटीजन्सला इन्व्हॉल्व करायचं आहे. आणि म्हणून याचं प्रबोधन व्हावं, याचं लोकांना ट्रेनिंग मिळावं, याच्याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी. लोकांनी ज्यांनी धाडसं केलेले आहेत त्यांच्या कथा ऐकाव्या. कथा कथाकार यांच्याकडनं आपण त्यांच्या कथा ऐकल्या की कुठेतरी आपल्याला वाटतं की याच्यासारखं मला फिरता यायला पाहिजे. आणि तेव्हा जिथे वाटतं तिथे तुमच्या मनातल्या बॅकपॅकिंगचा जन्म होतो. आणि मग तुम्ही विचार करायला सुरुवात करतात, सकारात्मक विचार येतात, मग तुम्ही आणखीन माहिती गोळा करतात आणि मग बॅकपॅकिंग. तर हे सगळं मला करायचं आहे, नाशिकच्या लोकांपर्यंत पोचून ह्या कलेबाबतीत त्यांना जाणीव निर्माण करून द्यायची आहे, जगण्याची जाणीव निर्माण करून द्यायची आहे की अशाही पद्धतीने जगता येतं. तर नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क ह्या संस्थेचा म्हणा उपक्रमाचा उद्देशच हे आहे की इट इज गोइंग टू बी द आयडियाज एक्सचेंज. एकदा आपलं कम्युनिकेशन झालं, माणसांनी माणसांना इन्फॉर्मेशन दिली की मग सगळंच व्यवस्थित सुरू होतं. मग तरुण मंडळींनी ऍक्च्युअली खरं सांगायचं तर बॅकपॅकिंग हे तरुणांनी करायला पाहिजे. कारण बॅकपॅकिंग केलं तर आत्मविश्वास भयंकर वाढतो. त्यामुळे तुमचं ऑफिसमधलं काम असो, बिझनेसमधलं ऍक्टिव्हिटीज असो किंवा तुमच्या कौटुंबिक ऍक्टिव्हिटीज असो, कोणत्याही गोष्टीला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतात. आजचा भवताल माझ्या अंदाजाने तरी भीतीदायक आहे. या भीतीदायक वातावरणामध्ये, स्ट्रेसमध्ये जगायचं असेल आणि जर बॅकपॅकिंग पद्धतीने प्रवास केला तर इट इज गोइंग टू बी अ डी स्ट्रेस ऍक्टिव्हिटी फॉर द इंडिव्हिज्युअल. जीवनाचा आनंद तुम्ही मुबलक पद्धतीने घेऊ शकतात आणि खूप पैसे लागतात असं नाही. माझं असं मत आहे की हे जे नेटवर्क आहे आपण तयार करतोय त्याच्यात तुम्ही सामील व्हा. तुम्ही कुसुमाग्रज प्रतिष्ठानामध्ये महिन्यातनं एकदा एक मीटिंग असेल, तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवा आणि तुमची स्वतःची वाटचाल सुरुवात करा. बॅकपॅकिंग करायचं असेल तर त्याला वयाचं बंधन नाही. प्रत्येकाने प्रत्येकाला पाहिजे तसं. आणि बॅकपॅकिंग याचा अर्थ नाही फॉरेनलाच जायचं फक्त. इथून तुम्ही नागपूरलाही जाऊ शकता, इथून तुम्ही लोणारला जाऊ शकता, इथून तुम्ही सुंदरबनला जाऊ शकता. भारतामध्ये सुद्धा खूप बॅकपॅकिंग करण्याच्या संधी आहेत. तर बॅकपॅकिंग असं नाही, रायडिंग इज अ काइंड ऑफ बॅकपॅकिंग, स्कूटरिंग इज अ काइंड ऑफ बॅकपॅकिंग, स्वतःची मोटर बाहेर काढली आणि 2000 किलोमीटर फिरून आला ते पण बॅकपॅकिंग होऊ शकतं. निव्वळ रेल्वेनेच प्रवास करायचा ते पण बॅकपॅकिंग होऊ शकतं. रेल्वे आणि लाल डब्बा एकत्र करून प्रवास करा ते होऊ शकतं. पायी जा ते होऊ शकतं. सो बॅकपॅकिंग एक ओपन कन्सेप्ट आहे. तुम्ही तुमच्या प्रवासाचा ढाचा, तुम्हाला कसा जमेल तसा, तुम्हाला कसा आनंद आहे एक लक्षात घ्या. नुसती इच्छा असून चालत नाही, इच्छेच्या पलीकडे पॅशन पाहिजे. इच्छा तीव्र झाली तरच तुम्हाला काहीतरी करता येईल. हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे.
0: मस्त मस्त, खूपच छान. तर मला एक सांगा की बॅकपॅकिंगचे फायदे नेमके काय आहेत?
1: असं जसं बॅकपॅकिंगचा फायदा मी एक सांगितला की माणसाला जीवन जगण्यासाठी जो आत्मविश्वास पाहिजे असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. हा एक वैयक्तिक फायदा आहे असं मला वाटतं. कारण भवतालमध्ये ज्या जर काही सकारात्मक नकारात्मक गोष्टी कायम घडत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला फेस करायचं असतं, ओके, तर त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. बुद्धांनी जसं सांगितलंय की हेही दिवस निघून जातील त्याप्रमाणे वाईट दिवस येतील, आपण तग धरायचं, पुढे जायचं. आनंद आला, आनंद एन्जॉय करायचा, परत पुढे जायचं, असं होऊ शकतं. त्यामुळे बॅकपॅकिंग ही एक जीवनशैली आहे. बॅकपॅकिंग माझ्या अंदाजाने कलासुद्धा आहे. त्याचं कलेमध्ये इतर लोक वर्गीकरण करतील की नाही माहीत नाही, पण मला वाटतं बॅकपॅकिंग इज अ स्पोर्ट, बॅकपॅकिंग इज अन आर्ट. इट डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल हाऊ ही शूड डेव्हलप हिज ओन आर्ट. जसं चित्रकार स्वतःला पाहिजे तसं चित्र काढतो, तसं मी सुद्धा स्वतःला पाहिजे तसंच माझं बॅकपॅकिंगचं चित्र आधी रंगवतो आणि मग लोकांसमोर ठेवतो. नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्कमध्ये विविध लोक, विविध एक्सपर्टीज ज्यांनी अनवट वाटा चोखाळलेल्या आहेत, ते लोक येऊन आपल्याला प्रबोधन करणार आहे. अरे असंही करता येतं, अरे असंही करता येतं, हा त्याचा दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही कथाकार होतात. 13व्या शतकामध्ये इब्न बतूता नावाचा मोरक्कन प्रवासी होता. त्याने त्याच्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये 125,000 किलोमीटरचं जगाचं भ्रमण केलेलं आहे आणि याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, याचं दस्तऐवजीकरण केलेलं आहे रहिला नावाच्या एका अरेबिक पुस्तकात. ओके, तर तो काय म्हणतो की प्रवास केल्यानंतर माणूस ऑटोमॅटिकली कथाकार होतो. आपलं आयुष्य, मानवाचं आयुष्य हे कथेभोवतीच आहे. आपल्याला नुसत्या कथा ऐकायला आवडत नाही, कथा सांगायला सुद्धा आवडतात, कारण आपण कथा सांगितल्यानंतर कुणीतरी ऐकतं आहे याचा आनंद खूप जबरदस्त आहे मंडळी. त्यामुळे बॅकपॅकिंगचे खूप फायदे आहेत, पण हे 3-4 फायदे अतिशय प्रामुख्याने सांगता येतील. ही एक जीवन जगण्याची कला आहे एवढं तर मी नक्कीच म्हणेन.
0: वा मस्त. बर, आपण आता हे जे नाशिकमध्ये हा उपक्रम राबवतोय याचं नेटवर्किंग आपण कसं करणार आहोत?
1: हा, नाशिक बॅकपॅकर्स नेटवर्क याचा अर्थ आधी मी समजून सांगतो. हे नेटवर्क आहे म्हणजे हे जाळं आहे. ओके, ह्या जाळ्यामध्ये तुम्ही यायचं, महिन्यातनं 2 तास कुसुमाग्रज प्रतिष्ठानाने या उपक्रमाचं पालकत्व घेतलेलं आहे आणि मी क्युरेटर आहे, या उपक्रमाची मी आई आहे. ओके, तर आपण साधारणतः महिन्यातनं एकदा एकत्र बसणार 2-2.5 तास. पहिल्या तासामध्ये तुमच्यापैकी कुणीही प्रवास केलेला असेल तर त्याने मला कॉन्टॅक्ट करावा. माझा व्हॉट्सअप नंबर, मोबाईल नंबर आहे 8668219125. परत रिपीट करतो, 8668219125. या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा की मानकर मला माझी गोष्ट सांगायची आहे, मी तुम्हाला 2 तासाच्या याच्यामध्ये 15 मिनिटे देईन आणि तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव सांगा, आनंदाचे क्षण सांगा, जे काही तुमच्या प्रवासात घडलं असेल ते सांगा. हे फक्त प्रवासाकरताच मर्यादित आहे हा जो नेटवर्क आहे. आपण जर असं नेटवर्किंग केलं आणि दुसऱ्यांना जर आपल्या कथा सांगितल्या तर लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि दुसरा जो तास असेल प्रोग्रामचा, तो तास म्हणजे आपण कुणाला तरी एक्सपर्ट लोकांना बोलवणार आहोत, ज्यांनी प्रचंड प्रमाणावर सायकलिंग केलं आहे, ज्यांनी प्रचंड प्रमाणावर बॅकपॅकिंग केलं आहे, जो स्कूटरवर फिरलाय, मोटरसायकलवर फिरलाय, गाडी घेऊन फिरलाय, कसाही फिरला आहे, पण त्याने त्याचे प्रोग्राम स्वतः आखलेले आहेत, त्यांनी त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तो घरातनं बाहेर पडलेला आहे. त्यामुळे जे आपल्याकडे येतील त्यांचे पण आपण अनुभव घेऊ. बॅकपॅकिंगवरची पुस्तकं आहेत तर ते पण आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जर काही साहित्य निर्माण केलेलं असेल प्रवासाबद्दलचं, पुस्तकं लिहिली असतील ते वगैरे, तर हे एक व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ तुमची पुस्तकं प्रदर्शित करणार आहे. उदाहरणार्थ शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये मी अनवट मानकरायन नावाचं 206 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये आणि साधारणतः 200 ब्लॉग्स त्याच्यामध्ये आहे. आत्ताच नुकतंच मागच्या वर्षी मी नाशिकमधनं निघालो, कम्प्लीट विदर्भ कव्हर केला 22 दिवस. नंतर तिथनं मी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश करत करत बिहारमध्ये पोहोचलो. बिहारमध्ये एक जे बुद्ध सर्किट असतं ते बघितलं 6-8 दिवस, बुद्धाला नमस्कार केला आणि तिथून मुर्शिदाबादमध्ये पोहोचलो वेस्ट बेंगॉलमध्ये आणि व्हर्टिकल प्रवास केला. मुर्शिदाबादपासून कलकत्त्यापर्यंत आलो, कलकत्त्याहून सुंदरबनपर्यंत गेलो आणि याचे प्रवास करत असताना मी जे ब्लॉग्स लिहिले त्याचं संकलन म्हणजे अनवट मानकरायन महाविदर्भ बिहार आणि पश्चिम बंगाल स्कूटरवरचा प्रवास. तर ह्या पुस्तकाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत कार्यक्रमामध्ये. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत.
0: नक्कीच. तर जाता जाता सगळ्या रसिक श्रोत्यांना काय आवाहन करावं असं वाटतं?
1: जग अतिशय सुंदर आहे ते बघितलंच पाहिजे, हे माझं पहिलं फंडामेंटल आहे, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगात चांगली माणसं भरपूर आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. जग प्रचंड प्रमाणावर असलेल्या माणुसकीवर चाललेलं आहे, तर मीही तुम्हाला कार्यक्रमाचा शेवट करताना बॅकपॅकिंग करा, नेटवर्कमध्ये या, बॅकपॅकर करणाऱ्या लोकांच्या महिन्यातनं 2 तास स्वतः करता द्या आणि जीवनाचा आनंद जास्त कसा घेता येईल याच्याविषयी उद्बोधित होऊन तुम्ही पण बॅकपॅकिंगला पडा, तुम्ही पण घराबाहेर पडा, तुम्ही पण भीतीच्या पलीकडे जो आनंद आहे त्याला स्पर्श करा. धन्यवाद मंडळी, परत एकदा श्रद्धाचे खूप आभार, ठाकूर यांचे खूप आभार, रेडिओ विश्वासचे खूप आभार, धन्यवाद, नमस्कार. प्रवीण मानकर, बॅकपॅकर.
0: धन्यवाद सर, आज आपण इथे आलात आणि इतका छान अनुभव आम्हा सगळ्यांशी शेअर केलात. तर या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: तर मंडळी, आज आपण गप्पा मारल्या बॅकपॅकर श्री प्रवीण मानकर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत शब्बीर कुमार, चंद्राणी मुखर्जी आणि अभिजित यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे कर्मयुद्ध या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहरी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात धरती या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. कोरियाच्या भटकंतीवरील आजचा हा चौथा भाग आहे. मंडळी, सोलला विमानतळावर पोचल्यावर पहिली धाव घ्यावी लागते ती टॅक्सी पकडायला. जवळच टॅक्सी स्टँड असतो म्हणजे विमानतळाच्या जवळ, पण इथे सगळे शिस्तीत चाललेले असते त्यामुळे घाबरून जायचं कारण नसते. आपण बुकिंग केल्यावर लहान मोठ्या टॅक्सीज रांगेत आपल्या समोर येतात. आम्ही टॅक्सी आधीच बुक केली होती त्यामुळे टॅक्सी आमच्यासाठी तयारच होती. आम्हाला भेटलेला टॅक्सी ड्रायव्हर हुशार होता. काळ्या सूटमध्ये कोणत्याही कंपनीचा अधिकारी असल्यासारखा दिसत होता आणि त्याचे बोलणे वागणेही अगदी व्यावसायिक वाटले. त्याने इंग्रजीत पण वेगळ्या बोलीत ॲक्सेंटमध्ये म्हणजे कोरियन ॲक्सेंटमध्ये बोलायला सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात त्याच्या देशाबद्दलचा अभिमान अगदी जाणवत होता. आम्ही लोटे हॉटेलचे बुकिंग केले होते तर लोटे हॉटेलला पोचण्याआधी त्याने आपल्या बोलण्यातून कोरियाची बरीच माहिती सांगितली. या माहितीचा गोषवारा इतकाच की सध्या कोरियातही महागाईचा तडाखा बसत आहे. घरात दोघं कमावती असली तरी जेमतेम खर्चाचा ताळमेळ बसतो. त्याची मुलं कॉलेजमध्ये शिकली होती, त्यांना हवे ते कॉलेज देऊन शिक्षण करून ते आता नोकरीला लावून बाकी खर्च पुरवून तो आता रिटायर झाला होता, पण टॅक्सी चालून आणखी काही एक्स्ट्रा कामे करत होता. अचानक हे सांगताना आम्हाला त्याने आपले वय आमचे वय विचारले. आपल्याला हे जरा ऐकून चमत्कारिक वाटते पण त्याच्यात त्यांना काही वाटत नाही, ही कदाचित त्यांची संस्कृती असेल. त्याचे स्वतःचे वय त्याने 70 सांगितले आणि आपण 72 किंवा 75व्या वर्षी रिटायरू असेही घोषित करून टाकले. आम्ही त्याचे प्लॅन ऐकत असतानाच गाडी लोटेजवळ हॉटेल लोटेजवळ जाऊन पोचली. आता तो शनिवार होता आणि संध्याकाळची वेळ होती. अंधुक उजेड होता आणि आमच्या लक्षात आले की हॉटेल अगदी शहराच्या मध्य भागात होते. तिथली टापटीप स्वच्छता उठून दिसत होती. बाहेर काही हौशी पर्यटक कट्ट्यावर किंवा बाकड्यावर बसलेले होते. बाहेरून हॉटेल कसे दिसत असेल याचा विचार करत असतानाच हॉटेलमध्ये पाऊल टाकले आणि वातावरण इतके अप्रतिम की अगदी स्वर्गात उतरल्यासारखे वाटले. नंतर आम्ही आमच्या खोलीवर गेलो. तिथे प्रत्येक ठिकाणी कोरियन लोकांची सभ्यता आणि त्यांची आपलेपणाची वागणूक लक्षात ठेवण्यासारखी होती. शनिवार नंतर रविवार उजळला आनंदाचा दिवस घेऊनच. मग आम्ही रविवारी मार्केटमध्ये फेरी मारली. रविवार खरं तर सुट्टीचा दिवस, पण इथे अगदी गर्दी कमी असते. दुकानंही तुरळक उघडी असतात. हा भारतात आणि कोरियात फरक जाणवतो. भारतात रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी दुकानात भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे भारतातील दुकानदारही पैसे कमवणे सोडत नाहीत, तेवढी मेहनतसुद्धा घेतात. इथल्या दुकानात मात्र ही जी वागणूक आहे ती वेगळी वाढवली. खाण्यापिण्याची दुकानं मात्र सर्रास उघडी होती आणि लोक मजेत लंच घेत होते किंवा काही खात पित होते. रविवारी संध्याकाळी आम्ही हॉटेल लोटेमध्येच डिनर घेतले, पण स्थानिक लोक आणि पर्यटक मजेत मजेत खाताना आणि गप्पा मारताना दिसले. ही गर्दी अतिशय आधुनिक वाटली त्यांच्या कपड्यांवरून, त्यांच्या धावपळीवरून. आता दुसऱ्या दिवशी नोकरीसाठी ऑफिस गाठायला पळणारे तरुण तरुणी दिसली तरीही आजूबाजूला निवांत हात हातात घालून फिरणारी तरुण मंडळी दिसली. इथल्या मुलांचे आणि मुलींचे दिसणे मला मात्र एकसारखे वाटले. विशेषतः मुलींच्या चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधनांचा खूप मारा दिसला. जवळच पॅलेस होता म्हणजे राजवाडा होता, तिथे तर सर्व प्रकारची गर्दी उसळलेली दिसली. इथल्या राजवाड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर जागा, मोठी पटांगणं आणि गंमत म्हणजे पारंपरिक पोशाख घालून फिरणारी कपल्स तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात दिसली, त्यामुळे मलाही खूप उत्साह आला, अंगात संचारला. मग आम्ही म्हणजे मी आणि संजय कारखानीस यांनी जवळच्या दुकानात जाऊन पारंपरिक पोशाख घातला, ज्याला स्थानिक भाषेत केन बॅग म्हणतात. आम्ही दोघांनी खूप फोटो काढले. हे पोशाख तुम्हाला सांगते राजवाड्याजवळच्या रस्त्यांवर असलेल्या अनेक दुकानातून मिळतात. शिवाय गंमत म्हणजे मी हा पोशाख भाड्याने घ्यायला गेले तेव्हा एक केशभूषा करणारी वयस्कर बाई तिथे होती. असो, ही माझी केशभूषा त्या बाईने अक्षरशः 10 मिनिटात केली. मलाच मला आरशात बघून लई भारीपणाचा फील आला. मी राणीची वेशभूषा आणि केशभूषा करून तर माझ्या मिस्टरांनी राजाची वेशभूषा आणि केशभूषा करून विशेष प्रकारची टोपी घालून राजवाड्यासमोर बरेच फोटो काढले. हा अनुभव खरोखर नेहमीपेक्षा खूप वेगळा होता आणि त्या दिवशी अंगात संचारलेला उत्साही वाखाणण्यासारखा होता हे आता माझ्या लक्षात येते. सोमवारी आम्ही गाईड बरोबर रात्रीच्या चांदण्याच्या प्रकाशात किल्ल्यावर गेलो. बहुतेक ठिकाणी फक्त तटबंदी दिसत होती, पण ढासळलेली खिंडारे बघितली आणि ते बघताना अनेक वर्षापूर्वी कोरियाची जनता आणि सैनिक ते भयंकर युद्ध लढताना डोळ्यासमोर आले. किल्ल्यांविषयी खूप काही माहिती आहे, ती थोडक्यात आजच्या भागात सांगते. नंतर पुढील भागात आपण त्याविषयी मोठी माहिती विशेष माहिती जाणून घेऊया. कोरियन किल्ल्यांची परंपरा 3 राजवटींच्या काळापासून विकसित झाली आहे आणि नंतर कोरियाच्या लष्करी वास्तुकलेचे ते एक वैशिष्ट्यपूर्ण अंग बनले आहे. ही परंपरा गोंग्रुयो या राज्यात सुरू झाली आणि नंतर बीके सिला गोरियो आणि जेसन यांनी पुढे विकसित केली. आता या किल्ल्यांची वैशिष्ट्य अशी दिसली की ते दगडांपासून बांधलेले होते आणि केवळ संरक्षणासाठी बहुतेक त्या डोंगराळ भूभागाचा उपयोग केलेला दिसत असे. पारंपरिक चिनी किल्ल्यांपेक्षा हे जरा वेगळे होते, कारण चिनी किल्ले हे सपाट प्रदेशात माती व विटांच्या बांधकामावर बांधलेले असतात. संपूर्ण कोरियामध्ये सुमारे 2400 डोंगरी किल्ल्यांची ठिकाणं सापडली आहेत. ही माहिती अतिशय रंजक वाटली आणि अद्भुत वाटली. आता यापुढील भागात आपण अधिक किल्ल्यांची माहिती जाणून घेऊया मंडळी. आता मात्र इथेच थांबायची वेळ आलेली आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512 2 47 2626 आणि 75586 26611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, सावित्री या बॅकच्या या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत टेलिफोनिकच्या माध्यमातून जोडले आहेत अश्विनी भोयर, ज्या अनेक मुलांना अबॅकसच्या माध्यमातून जलद गणित, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास शिकवत आहेत. शिक्षिका म्हणून त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव आणि अबॅकसचे महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. स्वागत आहे आपलं रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओवर. सर्वप्रथम मला तुमच्याबद्दल थोडक्यात सांगाल का?
2: माझं नाव अश्विनी विनोद भोयर आहे. माझं गाव सुकळी आहे, तालुका जिल्हा वाशिम आहे. वाशिम वरून 20 किलोमीटर अंतर माझं गाव आहे. तसेच माझे माहेर पारडी आसरा आहे. माझं शिक्षण बी ए फायनल झाले आहे. ते लग्न झाल्यामुळे मी समोरचं शिक्षण काय घेऊ शकली नाही.
1: शिक्षिका होण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला?
2: काही मी बी ए फायनल झाल्यानंतर मला माझ्या समोर म्हणजे शिकण्याची माझी इच्छा होती, पण मी ग्रामीण भागात राहते, तेथे मुलींना जास्त शिकवू देत नाहीत. पूर्वी कशी मुलींना कमी लेखले जायचे तशीच परिस्थिती आता ग्रामीण भागामध्ये आहे. आज पण लोकांना मानसिकता दलील नाहीये, मुलींना जास्त 12वी पर्यंत शिकू देतात. ग्रामीण भागामध्ये मुली पण खूप म्हणजे शिक्षण घेऊ इच्छितात, पण इकडे तसं नाहीये, कारण की ते 12वीच्या नंतर लग्न करून टाकतात मुलींचे. आणि मला लहानपणापासूनच टीचिंग करायला आवडत होती. जेव्हा कधी सरांचा पिरियड ऑफ असायचा तेव्हा मी टीचिंग करत होती. आणि आमच्या शाळेमध्ये जेव्हा 5 सप्टेंबर टीचर डे म्हणून साजरा करायचे तेव्हा मी टीचरची भूमिका बजावत होती.
1: बाबा छान. शिक्षिका होण्याचा हा जो प्रवास होता आपला, तर या प्रवासामध्ये तुम्हाला कुटुंबाचा किती मोठा आधार होता, किती मोठा त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळाला होता?
2: तसे तर कुटुंबाचा सर्वांचा मला पाठिंबा होता, पण सर्वात जास्त पाठिंबा माझ्या मिस्टरांचा होता.
1: बाबा,
2: मला म्हणजे सर्वात जास्त पाठिंबा माझ्या मिस्टरांचा मला मिळाला. अशी म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मला अशी बोलायला आवडेल की एका यशस्वी स्त्री मागे यशस्वी पुरुषांचा हात असतो. मला माझ्या मिस्टरांनी प्रत्येक क्षेत्रात माझी साथ दिली आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले.
1: बाबा नक्कीच. एका स्त्रीला लग्नानंतर जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर यासाठी आपल्या जोडीदाराचा पाठिंबा खूप महत्वाचा ठरतो, एक महत्वाचा आधार ठरतो. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की मुलांनी अबॅकस नेमकं कोणत्या वयापासून शिकायला सुरुवात करावी?
2: मुलांनी अबॅकस हे 5 वर्षापासून

0: करायला सुरुवात करावी. कारण की अभ्यास म्हणजे फक्त गणित चढवायचे तंत्र नाही, तर अभ्यास मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. अभ्यास हे 5 वर्षानंतर मुलांसाठी योग्य आहे, कारण त्याच वयात म्हणजे जेव्हा मुलं लहान मुलांचा मेंदू डेव्हलप होण्याच्या प्रोसेस मध्ये असतो. अभ्यास शिकत असताना मुलं दोन्ही हाताचा वापर करतात. जेव्हा डावा हात वापरतात तेव्हा त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो, आणि जेव्हा उजवा हात वापरतात तेव्हा त्यांचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह होतो. इतर कुठल्याही अभ्यास पद्धतीने मुलांचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह होत नाही, आणि या सर्व प्रोसेसमुळे मुलांचे कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि स्मरणशक्ती वाढते. मेंदूची दोन्ही बाजूचा विकास होतो. वैचारिक क्षमतेत वाढ होते, एकाग्रतेत वाढ होते आणि बौद्धिक क्षमतेत देखील वाढ होते.
1: बाबा नक्कीच, एकंदरीतच विद्यार्थ्यांना अभ्यासाचा या अभ्यासामध्ये देखील म्हणजे विचार करण्याची क्षमता वाढते, मुलांचं गणित जास्त चांगलं होतं या पद्धतीने. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर मला असं विचारायचं होतं की पालकांमध्ये अभ्यास बद्दल काही गैरसमज आहेत का?
0: ताई, तर मी सांगणार की मी ग्रामीण भागामध्ये राहते, त्यामुळे मी ग्रामीण भागात मी पालकांबद्दलच बोलेन. ग्रामीण भागामध्ये पालक वर्ग बऱ्याच प्रमाणात कमी शिकलेले आहेत, त्यामुळे गैरसमज बऱ्याच पैकी आहेत. ग्रामीण भागातील पालकांना अभ्यास म्हणजे काय हेच माहित नाही. बरेचसे पालक जाणून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही. त्यामुळे मी पालकांना असे बोलेन की आपल्या परिसरातील अभ्यासाच्या शिक्षकांना भेटून मनातील शंका दूर करावी.
1: नक्कीच, अभ्यास मुळे विद्यार्थ्यांना मदतच मिळते अभ्यासामध्ये सुद्धा. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की आता एखादा विद्यार्थी आहे ज्यामध्ये अभ्यास मुळे मोठा सकारात्मक बदल झालाय का, असा काही अनुभव?
0: जेव्हा ताई, मी जेव्हा सुरुवातीला क्लासेस चालू केले होते तेव्हा माझ्या क्लासेसला, जसे की मी सांगितले ते माझ्या घरचे 7 मुलं होते तेव्हा, आणि त्यांच्यामध्ये कधी कधी ते येत होते आणि कधी कधी त्यांचे पॅरेंट लोक पाठवत पण नव्हते त्यांना. आमच्या म्हणजे माझ्या घरातले बाकीच्या घरातले आहेत ते पाठवत नव्हते, पण कसं त्यांच्यामध्ये असा बदल मला दिसला. जे मुलं नेहमी यायचे क्लासेसला त्यांच्यामध्ये ते अर्ध्या तासामध्ये 350 किंवा 350 किंवा 400 गणित अर्ध्या तासामध्ये करत होते. आणि जे मुलं रेग्युलर क्लास करायचे त्यांच्यामध्ये तर फरक नक्कीच आहे. कारण की ते मुलं एका टायमाला एकदा अर्ध्या तासाला 300 किंवा 350 किंवा 400 असे सम सॉल्व्ह करत होते. त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल पडलेला होता.
1: बा नक्कीच, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अभ्यास मुळे वाढत आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की शिकवताना सर्वात मोठं आव्हान नेमकं तुम्हाला कोणतं वाटतंय?
0: ग्रामीण भागामध्ये कार्य करत असताना पालक वर्ग सुशिक्षित नसल्यामुळे वारंवार क्लासला न पाठवणे आणि जे काही होमवर्क दिला ते पूर्ण न करून घेणे, वारंवार शाळा बदलणे आणि जेवढा त्यांचा होमवर्क आहे तो पूर्ण न करणे, त्यामुळे काही विद्यार्थी कमजोर पडतात. म्हणून रेग्युलर नाही आल्यामुळे जेवढे यायला पाहिजे तेवढे येत नाही. क्लासला आल्यानंतर विद्यार्थी जे सांगितले ते पटकन गणित वगैरे सॉल्व्ह करतात, आणि काही विद्यार्थ्यांना जास्ती वेळ सांगून पण ते जमत नाही, तेव्हा मोठं आव्हान वाटते.
1: बरं, मला असं सांगा की शिक्षक म्हणून सर्वात मोठं समाधान नेमकं तुम्हाला कधी मिळालं?
0: आपल्या हातून जे मुलं शिकत आहेत आणि त्या मुलांचे कुठेतरी बँकिंग मध्ये किंवा स्टेट लेवल मध्ये राष्ट्रीय पातळीवर तर अशा ठिकाणी गुणवंतीस नंबर आला, त्यावेळेस खूप समाधान वाटेल.
1: की आज ज्या अनेक महिला आहेत ज्या आपल्या लग्नानंतर सुद्धा आपलं करिअर करू इच्छितात, आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात किंवा एक आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छितात, तर अशा महिलांना तुम्ही नेमकं काय संदेश द्याल?
0: मी सर्व महिलांना माझ्यावरून एवढेच सांगेल की सार्थसोबत परमार्थ पण साधला पाहिजे. सर्व महिलांना एवढेच सांगू इच्छिते की आपण जे काही कार्य करू आपल्या उत्पादनाच्या सोबत सोबत परमार्थ म्हणजेच समाजाचं काहीतरी भलं होईल अशा जर फील निवडली जशी की मी निवडली, मी माझा जॉब ही करते आणि माझ्या गावातील विद्यार्थ्यांचे भले ही करते. म्हणून समाजात पर्यायन चांगलं करून राहती महिलांना हीच सल्ला देईन की त्यांनी आपल्या सोबत समाजाला कार्य देऊ शकतो, आपल्या कार्यातून त्या दृष्टीने आपला व्यवसाय निवडावा.
1: अगदी महत्वपूर्ण संदेश सगळ्या महिलांना अश्विनी भोर यांनी दिलेला आहे, म्हणजे संसारामध्ये अडकून न राहता त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. खरंच खूप छान झाली आपची ही मुलाखत, खूप छान. आजच्या या संवादातून अभ्यास म्हणजे फक्त जलद गणित नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास घडवणारे प्रभावी साधन आहे. आपल्या व्यस्त वेळात तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आपला आभारी आहे.
0: थँक्यू मॅडम.
1: सावित्री अबेकरच्या या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह, नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नाशिक मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक श्रोते हो नमस्कार, रसिक हो मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत।

श्रोते हो, आज मी आपल्याला आता जे गाणं म्हणून दाखवलं आहे ते राग देस यावर आधारित आहे. त्यामुळे आता आपल्याला समजलंच असेल की आजच्या आपल्या स्वरसंध्या कार्यक्रमात देस या रागाची ओळख करून घेणार आहोत. ठुमरी, दादरा, भजन यामध्ये खुलणारा हा देस राग आहे. आपल्या देशाचं राष्ट्रगान वंदे मातरमही देस या रागावर आधारित आहे. श्रोते हो, राजस्थानी लोकगीतांमध्येही देस रागाचं मोहक रूप आपल्याला पाहायला मिळतं. सर्वप्रथम ऐकूया देस या रागाचा स्वर विस्तार.

तसी कहो खमाज या थाटातून आलेल्या देस या रागात आरोहात ग आणि ध वर्जित आहेत आणि अवरोहात मात्र सर्व सात स्वर येतात. त्यामुळे या रागाची जाती कोडव संपूर्ण अशी आहे. वादी रे आणि संवादी प असून शास्त्रकारांनी या रागाचा समय रात्रीचा दुसरा प्रहर असा निर्धारित केला आहे. श्रोते हो, आरोहात शुद्ध निषाद आणि अवरोहात मात्र कोमल निषाद घेतला जातो. वर्षा ऋतूच्या वर्णनाच्या अनेक बंदिशी राग देस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण देस या रागातील शास्त्रीय संगीत ऐकणार आहोत. सर्वप्रथम ऐकूया राजन साजन मिश्रा यांच्या आवाजातील राग देस. पंडित राजन साजन मिश्रा.

रसिक हो पंडित रविशंकर यांनीही आपल्या सतारीवर राग देस खूप सुंदरपणे रंगवला आहे. ऐकूया पंडित रविशंकर राग देस.

स्वतःहो पंडित विश्वमोहन भट यांनी मोहन वीणेवर एक्सप्लोरेशन्स नावाच्या अल्बममध्ये उत्कृष्टपणे राग देस रंगवला आहे. पंडित विश्वमोहन भट हे त्यांनी तयार केलेल्या मोहन वीणा या अनोख्या वाद्यामुळे जगभर प्रसिद्ध आहेत. वेस्टर्न हवाईयन गिटारला अजून 14 तारा जोडून सतार, सरोद आणि वीणा यांचं एकत्रित स्वरमिलाफ असलेलं एक नवीन वाद्य त्यांनी तयार केलं आहे. त्याचं नाव आहे मोहन वीणा. मोहन वीणा हे वाद्य भारतीय संगीत जगभरात प्रसिद्ध करणारं वाद्य ठरलं आहे. पंडित विश्वमोहन भट यांनी आपल्या नावाला साजेस असं विश्वाला मोहिनी घालणारं वाद्य निर्माण केलेलं आहे. त्यांच्या या सृजनशीलतेची दखल घेऊन त्यांना ग्रॅमी अवॉर्डनी सन्मानित केलं आहे. श्रोतेहो ऐकूया मोहन वीणा, पंडित विश्वमोहन भट, राग देस.

रसिकहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पंडित विजय कोपरकरांच्या आवाजातील एक तराणा, राग दिस।

तशी कहो गरजणाऱ्या आणि बरसणाऱ्या वर्षा ऋतूची चाहूल देसला लागते. ढग हळूहळू आकाश व्यापून टाकतात आणि वर्षा ऋतूचं दर्शन घडवणारे देश मधील स्वर मनाला व्यापून टाकतात. आजचा देश रागाचा शास्त्रीय आविष्कार ऐकताना आपल्याला काहीस असंच झालंय हो ना. श्रोते हो, वेळ झाली आहे आता आपला निरोप घेण्याची. मी राधिका जोशी आता आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया देश रागाचा नवीन आविष्कार ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत. 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले. दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकंच प्रेम होतं. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला. घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाही आहे ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
5: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही, तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

हसीना मान जाएगी। या चित्रपटामध्ये

0: हसीना मान जाएगी ह्या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत होतं अनमोल.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत. ऐकूया आवारा बाप या चित्रपटामधलं एम जी हसवत यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी.

0: ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
4: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. बीवीओ बीवी या चित्रपटामधलं विठ्ठलभाई पटेल यांचं गीत आता ऐकूयात, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेळणार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

या क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: चाहट में फिर अपना अपना हाथ, उसने खींचा मैंने खींचा, आ हा हा। हम थे वो थी और हमार रंगीन, समझ गए ना, जाते थे जापान पहुंच गए चीन, समझ गए ना, याने याने याने प्यार हो गया।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253 2 39 21 21.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑप।

0: कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 वाजून 30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे. रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी. रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी. रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी. सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: या श्लोकात भक्त प्रल्हादाची कथा येते. समर्थ भक्त प्रल्हादाला महाभक्त म्हणतात. कोणत्याही जाती कुळात जन्म झाला तरी भक्तियोगाने जीव तारतोच, कारण आपल्या भक्ताविषयीच्या अभिमानाने भगवंत स्वतः धावून येऊन भक्ताचं रक्षण करतो, त्याची उपेक्षा करत नाही. श्रोते हो, ही भक्त प्रल्हादाची कथा आपण पूर्वी 96 श्लोकात देखील पाहिली होती, आठवत आहे का? हिरण्यकश्यपू या दैत्यराजाची पत्नी कयाधू गर्भवती असताना नारदांच्या आश्रमात राहत असल्याने तिच्या पुत्रावर म्हणजेच प्रल्हादावर भगवत भक्तीचे संस्कार झालेले असतात, पण हिरण्यकश्यपूला त्याच्या मुलाच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण सतत चालू असलेले अजिबात सहन होत नाही, त्यामुळे तो प्रल्हादाचा अतोनात छळ करतो. परंतु प्रत्येक वेळी भगवंत धावून येऊन प्रल्हादाचं रक्षण करतात. एक वेळ अशी येते की हिरण्यकश्यपूच भगवंताला प्रगट होण्यास भाग पाडतो. त्यावेळी महाभयंकर अशा नरसिंह रूपात प्रगट होऊन श्री विष्णू शंकरांनी हिरण्यकश्यपूला दिलेल्या वराची मर्यादा पाळून पापी उन्मत्त अशा हिरण्यकश्यपूचा वध करतात. श्रोते हो, या ठिकाणी काही गोष्टी आपण लक्षात घेऊयात. पहिली म्हणजे बाह्य परिस्थिती कितीही खडतर असली तरी प्रबळ भक्ती संस्कारामुळे देवाला भक्ताच्या संरक्षणासाठी धावून यावंच लागतं, येतोच तो. दुसरं म्हणजे प्रल्हादाचा जन्म हा दैत्यकुळात झालेला होता. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी अनन्य भावाने भगवंताची भक्ती केली, म्हणून तो महाभक्त आहे. तिसरं, नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, खांबातून प्रकट झालेले भगवंताचे नरसिंह रूप उग्र महाभयंकर होतं. त्यांच्या समोर जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती, अगदी विष्णुपत्नी लक्ष्मीचीही. पण भक्त प्रल्हाद निर्भयपणे विष्णूंची स्तुती करतो आणि नरसिंह रूपी भगवान विष्णू शांत होतात. भगवंताजवळ वरदान मागताना भक्त प्रल्हादाने फक्त स्वतःचीच मुक्ती मागितली नाही, तर सर्व आर्त जीवांच्या मुक्तींसाठी नरसिंहाजवळ प्रार्थना केली. आपण प्रापंचिक माणसं प्रतिकूल परिस्थितीत कुणी आपला अपमान केला, छळ केला, दुःख दिलं, तर तेच तेच मनात घोळत उघळत बसतो. त्याऐवजी परमेश्वराच्या उपासनेत स्वतःला झोकून द्यावं, कारण तो परमेश्वर कधीही आपल्या भक्ताची उपेक्षा करत नाही. हेच या श्लोकाचा तात्पर्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर. हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 02352939121.

स्वर संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

यंदा प्रथमच भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ईशा ग्रामोत्सव यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील स्पर्धा यंदा नाशिक मध्ये रंगणार आहेत. गेली जवळपास 20 वर्षे खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांना एकत्र आणणारा हा उपक्रम आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. त्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना या प्रेरणादायी चळवळीचा भाग बनण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ईशा ग्रामोत्सव ही फक्त क्रीडा स्पर्धा नाही तर गावागावांना एकत्र आणणारा आनंदाचा उत्सव आहे. मैदानावर फक्त खेळाडू उतरतात असं नाही तर संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतो. यंदा 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 40,000 अधिक गावांमधील 80,000 जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. खेळ संस्कृती आणि एकतेचा हा ग्रामीण भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे. तर हा ईशा ग्रामोत्सव शनिवार 1 ऑगस्ट सकाळी 8 वाजता मीनाताई ठाकरे इंडोर स्टेडियम इथे होणार आहे. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि या अनोख्या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक. रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। पूर्वीच्या काळी रेडिओ म्हणजे आपल्याला हवं तेव्हा गाण्यांमधून आपलं मनोरंजन करणारा घरातला सभासद होता असंच म्हणावं लागेल। घराघरात आपलं स्थान पक्कं करणाऱ्या या सभासदामुळे

एकेकाळी सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणारं आत्माराम सावंत यांनी लिहिलेलं एक गाणं आज आपण पाहणार आहोत, ज्याचे शब्द आहेत, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, नकळे मनास आता त्या आवरू कसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। यशोदेचा कान्हा, बंसीधर, मुरलीधर, योगेश्वर, श्रीकृष्ण अशा निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रेमात आणि भक्तीमध्ये रममाण झालेल्या गोकुळवासियांप्रमाणेच राधा आणि संत मीरा या दोघींनी देखील श्रीकृष्णाची मनापासून भक्ती केली। कवीच्या मनात राधा आहे का मीराबाई आहे हे आपल्याला माहीत नाही, पण गाण्याच्या रसग्रहणासाठी आपण राधेची निवड करूया। प्रेमाच्या मार्गाने श्रीकृष्णाची मनापासून भक्ती करणारी राधा म्हणते आहे की जळी स्थळी काष्टी पाषाणी आणि घराघरात भरून राहिलेल्या या मुरलीधराला मी जेव्हा जेव्हा माझ्या मनाच्या आरशात पाहते तेव्हा तेव्हा तो मला माझ्याकडे बघून स्मितहास्य करत असलेला दिसतो। माझ्या मनाला त्याचा विचार करायची सवय लागली आहे, पण या मनावर ताबा कसा मिळवावा हे न समजून माझी जी धांदल उडते ती पाहून बरोबरच्या गोपी देखील एकमेकींना इशारे करून हसत असतात। ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, ये ऐकण्यास जेव्हा त्याचा सुरेल पावा, चोहीकडे बघे मी परिणा कुठे दिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले तिसे ग। गायींना वनात चरायला सोडल्यानंतर मनमोहन मुरली वाजवायला लागला की त्याच्या मुरलीच्या सुरांमुळे अवघी दुनिया मंत्रमुग्ध होऊन जाते। घराघरात त्याच्या मुरलीवादनाच्या सुरावटीवर अवघं विश्व डोलायला लागतं। मी देखील त्याच्या पाव्यातून येणाऱ्या मंजू सुरांनी अगदी वेडीपिशी होते आणि मग त्या सुरांचा माग काढत मी माझ्या कन्हैयाला शोधायचा खूप प्रयत्न करते। सूर जवळजवळ आलेले माझ्या कानांना समजतात, पण डोळ्यांना मात्र कृष्ण कन्हैया कुठेच दिसत नाही। मग त्याला शोधण्याचा नाद सोडून देत माझं मन फक्त त्या पाव्याच्या सुरांवर तरंगत राहतं। हलतो तरुलतात हा खोड साळ वात, हलतो तरुलतात हा खोड साळ वात, आलाच वाटते तो मी सारखी फसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। मी अशी सुरांमध्ये मग्न असताना वृक्ष लतांच्या पानांमधून वाहणाऱ्या खोळसाळ वाऱ्याच्या आवाजाने माझी समाधी भंग पावते। त्या वाऱ्याच्या आवाजातही मला श्रीहरीची पावलं वाजल्यासारखी वाटतात। अर्थातच बासरीच्या सुरांकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा एकदा माझ्या कृष्णकन्हैयाच्या पदरवाची चाहूल घ्यायचा निष्फळ प्रयत्न करते। हा खोळसाळ वारा सारखा मला फसवत राहतो आणि तो भास आहे हे माहीत असून देखील दरवेळेस मी डोळे उघडून माझ्या सख्याहरीची चाहूल घेत राहते। खुपते तनुस शेज क्षणही न येत नीज, खुपते तनुस शेज क्षणही न येत नीज, डोळ्यास तो दिसावा हृदयात जो वसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग, त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग। मुरलीच्या सुरांच्या अनुषंगाने मुरलीधराला शोधण्याचा माझा प्रयत्न अखेरीस निष्फळ ठरतो, पण काना भेटला नाही तरी त्याच्या मुरलीचे सूर मनात रेंगाळत राहतात। त्याच्या आठवणीने मन बेचैन होतं, रात्र झाली तरी झोप काही माझ्याकडे यायला तयार नसते। तरीही तिला प्रसन्न करण्यासाठी मी पलंगावर अंग टाकते, पण मनमोहनाच्या आठवणी मनात एवढी गर्दी करतात की मऊ मऊ गादी देखील मग मला टोचायला लागते। रात्रंदिवस जो श्रीहरी माझ्या हृदयावर राज्य करतो आहे त्याने उदार अंतःकरणाने मला दर्शन देऊन माझी मनोकामना पूर्ण करावी एवढीच आता या मनाला आस लागली आहे।
ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक दशरथ पुजारी यांनी जोगरागात संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायिका माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना ते संपू नये असंच वाटत राहतं. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: शैलेंद्र यांची गीतरचना, लता मंगेशकर आणि मुकेश यांचा स्वर. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. चित्रपट आवारा

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे गुलाम मोहम्मद यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पाकीझा या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मर्यादा या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत सलाखे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. तुलसी विवाह या चित्रपटामधलं कवी प्रदीप यांची गीतरचना. संगीत दिला आहे सी रामचंद्र यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूया रिक्षावाला या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुलदेव बर्मन.

0: मंडळी ठीक।
1: नमस्कार, मी अमृता सुभाष, तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
3: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
2: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर।
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं गीत। नक्षलालपुरी यांच्या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं, आणि हे गीत ऐकूयात मन तेरा तन तेरा या चित्रपटामधलं।

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात बॉबी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
0: Sanchayat Samruddhi.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, मी बोलते ज्योती चौधरी. आपणा सर्वांचं गुंजन मनात या कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रावण सावण तर कुणासाठी शिवपूजेचा महिना. हा श्रावण महिना साऱ्यांना हवा हवासा वाटतो. कुणाला आवडतो हा सणांसाठी, तर कुणाला ऊन पावसाचा लपंडा बघण्यासाठी. त्याच्या विविध रंगी छटा कुणाला खुणावतात, तर लहानग्यांना सणानिमित्त मिळालेली सुट्टी आणि रसनेचे लाड पुरवणारे पदार्थ गट्टम करायला आवडतं. स्वप्नांचे पक्षी रिमझिम धारा झेलायलाही गंमत करते.

0: वाटते.
1: श्रावण म्हटला की सणांची नुसती रेंजील असते, त्यातल्या त्यात नववैवाहितांची तर लगभगच. नागपंचमी, मंगळागौर, राखी या सर्वांचा साक्षी असतो तो झोपाळा. त्या झोपाळ्यावर झुलत निसर्ग सौंदर्याचा रसास्वाद घ्यायचा. आज त्या झुल्यांची त्यालाही खूप आठवण आली. त्याला पानापानात मौतिक राशी दिसतात, त्याची उपमा तो तिच्या गळ्यातील कंठ्याशी करतो.

अशा ऋतूचं हे लोबसवाणं रूप, धरती हिरवा साज लयलेली, डोंगर दऱ्यांना पाझर फुटलेले, नूतन आणि सुनील दत्त यांचा मिलन चित्रपट आठवतो का? यातील सुरेल गाण्याचे ते बोल आणि यातील अंदाज जितका पडद्यावर बघायला आवडायचा तितकाच ऐकायलाही आवडतो.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर,
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

तर श्रावणाशी एक नातं असतं. कधी बरसणाऱ्या जलमोत्यांच्या धारा बघून आठवणचा झुला झुलू लागतो. श्रावणाचं प्रत्येक रूप आपल्याला आयुष्याचा अर्थच सांगतो. गारठलेल्या संध्याकाळी नव बरसतात अन डोळ्यातून श्रावण धाराही बरसतात. कधीतरी इंद्रधनुचे सप्तरंग आयुष्याच्या विविध रंगांची आठवण करून देतात, तर कधी खळाचा जलप्रपात बघून विचारांची आंदोलनं सुरू आहेत की काय असं वाटतं. होली सांजवे कुणा

मननियाय श्रावणेता सखी धरेस सुखावे अंगोपंगी साज देऊनी वसुंधरीचा जीव वेडावे इंद्रधनुचे तीर घेऊन नव पृथ्वीला खुणावे संपन्न मौतिकाचे दव पानुपानी कुशीत विसावे। तर मंडळी असा हा मनभावन श्रावण रंगात येतो। अंधरणे हिरवी कणीच भरून येते, नदी सागराला भेटण्यासाठी खळाळते। आता भेटूया पुढच्या गुरुवारी, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागात शिक्षणाची सुवर्ण संधी. विद्यापीठाचं नाशिक उपकेंद्र घेऊन आलंय MBA आणि BBA कोर्सेस. इंडस्ट्री सेंट्रिक लर्निंग घडवेल तुमचं फ्युचर. ऍडमिशन ओपन फॉर MBA अँड BBA. अधिक माहितीसाठी संपर्क SPPU सब सेंटर नाशिक 0253-2-39-21-21.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आन मिलो सजना या चित्रपटामधलं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जोरू का गुलाम या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कश्मकश या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होतं, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गेहरी छाल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: ट्रॅफिक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओविश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत सहज, अगदी सहज मनात विचार आला. आपण किती ना प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसतो. खरंच गरज असते का एवढी विचार करण्याची? कोण काय म्हणालं, कोण कसं वागलं, का वागलं, काय चुकलं आपलं, समोरचा चुकला तरी वाईट आपल्यालाच वाटणार, हे कितपत योग्य आहे? या सगळ्याचा स्ट्रेस घ्यायचा आणि आपले रोजचे जगणे टेन्शननी भरून टाकायचे, खरंच गरज असते का अशी? आपण कोणतीच गोष्ट सहज म्हणून का घेऊ शकत नाही? साधं शॉपिंग करताना सुद्धा याची गरज आहे का, हे घ्यायचे का, एवढेच काय तर काही खाताना सुद्धा हे पौष्टिक आहे का, वजन वाढवेल का, ॲसिडिटी करेल का, नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न, ज्यांना उत्तरही नसतात तर फक्त प्रश्नातून प्रश्नच निर्माण होत असतात. किती प्रश्न आणि प्रश्न. आपण आपल्या जगण्यातली सहजता कुठेतरी विसरलो आहोत किंवा आपल्या आयुष्यातील सहजता हरवली आहे असे म्हणायला काही हरकत नाही. आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांना पण बरीच टेन्शन असतीलच की? ते काय वेगळी काही जादू घेऊन आले होते का किंवा आले आहेत का? नाही, पण त्यांच्या जगण्यात आजही सहजपणा आहे कारण त्यांच्याकडे समाधान आहे जे आपल्याकडे अभावानेच जाणवते. आपण सतत प्रेशरखाली जगतो. आधीच्या

हिला पण आपल्यासारखीच ओढाताण होती. त्यांची आवक पण मर्यादित होती. शानशोक करण्याची त्यांना पण इच्छा असेलच की. पण खरे पाहता एकदा संसार सुरू झाला की येणाऱ्या जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारल्या जायच्या. अपेक्षा एकमेकांकडून पण असतीलच, पण त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून भांडण कमी व्हायचं. कारण नाही म्हणा की हो म्हणा, घरात मोठ्यांचा धाक असायचा. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकमेकांवर भावनिक प्रेमळ दबाव पण असायचा. परिणामी संसार सुखाचा व्हायचा. अडचणी आनंदाने हसत पार केल्या जायच्या. एकमेकांना साथ देत पूर्वी आत्तासारखे आकर्षण आणि अपेक्षांचा डोंगर मात्र नव्हता. परिणामी सुख समाधान जास्त होतं. आधी वर्षातून दोनदा कपडे, दोनदा फराळ, एकदा फटाके, एकच महिना तेही अधूनमधून आईस्क्रीम असायची. आणि आता मागाल तेव्हा उपलब्ध, त्यामुळे या सगळ्यातली अपरूपता नाहीशी झाली. कुठेतरी या सगळ्यासोबत असलेला सहजपणा कमी झाला, नाविन्य गेले. परिणामी विचार केला तर आधीच्या पिढीपेक्षा सोयीसुविधा असूनसुद्धा आपण जास्त दुःखी, कष्टी, असमाधानी झालो. मी पुढे जाऊन असेही म्हणेन की आपल्या पुढची पिढी कायम समाधानापासून पारखी राहील की काय, कोण जाणे. आधी ना शेकड्यात मिळणाऱ्या पगारातसुद्धा लोक आनंदात होते, समाधानात होते. माणसाची हाव वाढली, तो हजारात खेळायला लागला. तरुणपणात नाही पण उतार वयात का असेना समाधानी आहोत असे म्हणायला लागला. पण ही पुढची पिढी लाखात कमवते, पण त्यांच्या कोणत्याच गोष्टीत सहजता अशी वाटत नाही. आपला फायदा नुकसान यातच रमणारी वाटते. आउटपुटचा विचार करणारी ही पिढी सहजरित्या समाधान कसे शोधू शकेल असा मोठा प्रश्न पडतो. सहजता असेल तेव्हा आयुष्य समाधानी होते, आरोग्य चांगले राहते, दीर्घायुषी होता येतं. पण ही सहजता अशी कोणत्या ॲपवर किंवा दुकानात नाही मिळत. ती सहजपणे आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून आपलीच आपल्याला गवसते, अगदी सहजपणे. आपण आपल्यातली आपुलकी जागवली, ती जागीच ठेवली, तर सहज आपण पण आनंदी समाधानी होऊ शकतो. सहज एक प्रयत्न करून बघितला तर काय हरकत आहे, प्रयत्न करून तर बघा. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज़.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत उपासना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे चोर मचाए शोर या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत असद भोपाली यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात वंदना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

ऐकूया बलवान ह्या चित्रपटामधलं गीत. गोहर कानपुरी यांच्या गीताला संगीत आहे महेश किशोर यांचं. ऐकूया आशा भोसले आणि अरुण बक्षी यांच्या आवाजात.

संगीत सफेदा सांप सुने सरसाए, सांप सुने सरसाए, साए साए सुरमा।

यंदा प्रथमच भारतातील सर्वात मोठा ग्रामीण क्रीडा महोत्सव ईशा ग्रामोत्सव यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील स्पर्धा यंदा नाशिक मध्ये रंगणार आहेत. गेली जवळपास 20 वर्षे खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांना एकत्र आणणारा हा उपक्रम आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. त्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना या प्रेरणादायी चळवळीचा भाग बनण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. ईशा ग्रामोत्सव ही फक्त क्रीडा स्पर्धा नाही तर गावागावांना एकत्र आणणारा आनंदाचा उत्सव आहे. मैदानावर फक्त खेळाडू उतरतात असं नाही तर संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहतो. यंदा 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 40,000 अधिक गावांमधील 80,000 जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत. खेळ संस्कृती आणि एकतेचा हा ग्रामीण भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे. तर हा ईशा ग्रामोत्सव शनिवार 1 ऑगस्ट सकाळी 8 मीनाताई ठाकरे इनडोर स्टेडियम इथे होणार आहे. तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं आणि या अनोख्या उपक्रमाला आपला उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता तुमच्या पुढे सादर करत आहे राग बिलासखानी तोडीमधील आलाप.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जिंदगी और तुफान या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे, तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 44। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक बालगीतं, चित्रपट गीतं। रसिक हो, मीना मंगेशकर खडीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1931 रोजीचा। मराठीमध्ये स्त्री संगीतकार संख्येने बऱ्याच कमी आहेत, त्यामध्ये मीना मंगेशकर म्हणजेच मीना खडीकर यांचा क्रमांक बराच वरचा आहे। मीनाताई मंगेशकर खडीकर या मंगेशकर भावंडांपैकी लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघींच्या मधल्या भगिनी। कारकिर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपटांमध्ये त्यांनी गायन देखील केलं, मात्र त्यांचा ओढा गायनापेक्षा संगीत दिग्दर्शनाकडे जास्त होता। मीनाताईंनी माणसाला पंख असतात, रथ जगन्नाथाचा, शाब्बास सुनबाई, चॅम्पियन या मोजक्याच काही चित्रपटांना उत्तम संगीत दिलं आहे, परंतु त्यांची खरी ओळख आहे ती बालगीतांसाठी। मीनाताईंनी संगीत दिलेल्या अनेक बालगीतांनी 3 पिढ्यांना खऱ्या अर्थानं वेड लावलं। बालगीतांसाठी सोप्या शब्दांची स्वरगुंफण करताना ती सर्वांना गुणगुणाविषयी वाटतील याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली। म्हणूनच ही बालगीतं ऐकत आजी आजोबा झालेले आज त्यांच्या नातवंडांना हीच बालगीतं आवर्जून ऐकवताना दिसतात। बालगीतं म्हणजे लहान मुलांसाठी विशिष्ट स्वरूपामध्ये लिहिली गेलेली गाणी। ही गाणी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तसंच मनोरंजनाबरोबरच काही शैक्षणिक गोष्टी, उदाहरणार्थ अंक, अक्षर, रंग, आकार यांच्या संकल्पना शिकवण्यास मदत करतात। लहान मुलांना समजायला खूपच सोपं जाईल आणि त्यांना यांची आवड निर्माण होईल अशा प्रकारे या गीतांची रचना केलेली असते। गाण्याचे बोल, यमक इत्यादी लहान मुलांना लक्षात ठेवायला सोपे असतील असे असतात। एकूणच मुलांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात ही गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बालगीताने करूया। असं म्हणतात की आपण कितीही मोठे झालो तरी कुठेतरी एक लहान मूल आपल्यात दडलेलं असतं। असंच एक लहान मूल प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्यातही दडलेलं होतं, त्यामुळेच भावगीतांबरोबरच छान छान बालगीतही त्यांनी लिहिली। त्यापैकीच आबालवृद्धांच्या तोंडी असलेलं आणि आवडतं एक गीत म्हणजे पुस्तक नंतर वाचा आता खेळा नाचा। हे गीत गायला आहे योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे या बालगायकांनी।

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक प्रार्थना गीत। नायिकेच्या प्रार्थनेतील आंतरिक आर्त पण कणखर भाव तिला तिचं इप्सित साध्य करून देतो हे यापुढील चित्रपट गीतातून सूचित होते आहे। ती प्रेमपूर्तीसाठी व्याकुळ आहे पण असुरक्षित नाही, त्यामुळे ती या प्रार्थनेत स्वतःसाठी काहीही मागत नाहीये। तिचं मागणंच असं आहे की ते पुरवल्यावर तिला हवं असलेलं तिचं प्रेम आपसुकच तिच्या पदरात पडेल। संगीतकार मीना खडीकर यांनी या प्रार्थनेला अत्यंत साधी आणि तरीही किंवा त्यामुळेच अतिशय रुद्ध वाटणारी नितांत सुंदर चाल लावली आहे। हे गीत आहे निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद सर्व काही बालजी पेंढारकर यांचं असलेल्या 1986 या वर्षी प्रदर्शित झालेल्या शाब्बास सुनबाई या कौटुंबिक चित्रपटामधलं। अश्विनी भावे या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पणाचा आहे हा चित्रपट। गीत सुधीर मोघे यांचं, संगीत मीना खडीकर यांचं, गायला आहे लता मंगेशकर यांनी आणि चित्रपट शाब्बास सुनबाई, ऐकूया।

0: दोस्तांनो, गीतकार कवी मंगेश पाडगावकर यांचं बाळगोपाळांना आवडणारं अजून एक गाणं म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. पूर्वीच्या काळी नंदीबैल नियमितपणे दारोदार येत असे. तो आला की त्याच्या भोवती छोट्यांचा गोळका जमे आणि प्रश्नोत्तर सुरू होत असत. प्रेक्षकांकडून म्हणजे अर्थात बालप्रेक्षक यांच्याकडून आलेले प्रश्न नंदीबैलाला विचारले जात. प्रश्न जरी विविध असले तरी उत्तर मात्र नंदीबैल मान हलवून हो किंवा नाही अशीच देत असे. आपले छोटे दोस्त या भोलानाथ नंदीबैलाला काय काय प्रश्न विचारत आहेत बघा मित्रांनो. बालमनाची भोळी निरागस समज या बालगीतात प्रकट झाली आहे. मंगेश पाडगावकर यांच्या या गीताला मीना खडीकर यांनी इतकी छान चाल दिली आहे की ती पटकन मनाची पकड घेते. त्यामुळेच हे गाणं लहानांबरोबर मोठ्यांच्याही आवडीचं ठरतं. ऐकूया रसिक हो गीतकार मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि योगेश खडीकर, क्षमा खळे आणि रचना खडीकर यांनी गायलेलं सगळ्या बाळगोपाळांचं आवडतं मनातलं बालगीत.
1: अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बघ, अरे पाऊस पडेल का.

1961 सालचा सामाजिक चित्रपट माणसाला पंख असतात. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते माधव शिंदे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि 3 गाणी लिहिली होती प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वी स तथा भाऊसाहेब खांडेकर यांनी. यापुढील हे गाणं खरं तर आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचं होतं. आशा भोसले यांनी या गाण्याच्या तालमी देखील केल्या होत्या, पण रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांना काही कारणामुळे येता न आल्यामुळे ऐनवेळी हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं. या गाण्याची चाल संगीतकार मीना खडीकर यांनी इतकी सुंदर केली होती की हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवडत्या गाण्याच्या यादीत अलगदपणे जाऊन बसलं. चित्रपटात हे गाणं मालवणच्या समुद्रकिनारी चित्रित झालं आहे नायिका उषा किरण आणि नायक सूर्यकांत यांच्यावर. ऐकूया माणसाला पंख असतात या चित्रपटातील वी स खांडेकर यांनी लिहिलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मीना खडीकर यांनी सर्वोद्ध केलेलं हे सुंदर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार मीना खडीकर यांची काही निवडक बालगीतं, चित्रपट गीतं. मंडळी, जून महिना सुरू झाला की पावसाची गाणी घराघरात ऐकली जातात. नेमेची येणारा पावसाळा हल्ली काही नेमाने वेळेवर येत नाही. तो येईपर्यंत त्याची वाट बघताना लहानांच्याच काय, मोठ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी जमा व्हायला सुरुवात होते. पण तो पाऊस आल्यावर मात्र सर्दी, खोकला, ताप या कशाचीही पर्वा न करता मुलांचा कल्ला सुरू होतो. हे गीत ऐकणाऱ्याला आपलं वय खरोखरच विसरायला लावतं. आपण आपल्या बालपणात जातो. या काव्यपटावरचा हा पाऊस, ढग, विजा, बदके, बेडूक, तो मुलगा, सारे एक दृश्यरूप घेऊनच आपल्यासमोर अवतरतात. हे आहे अवखळ बाल्य घेऊन येणारं आनंददायी रसातले एक रसाळ गीत. हे बालगीत सुप्रसिद्ध मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार, नाटककार वंदना विटणकर यांनी लिहिलं आहे. या बालगीतात ध्रुवपद आणि त्यानंतर तीन तीन ओळींचे चरण आहेत. प्रत्येक चरणात पहिल्या दोन ओळीत यमक साधलेले आहे आणि प्रत्येक चरणाच्या शेवटच्या ओळीतील शेवटचा शब्द ध्रुवपदातील दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाशी यमक साधतो. त्यामुळे या गीताला एक सहज लय आणि ठेका मिळतो. हे संपूर्ण गीत ऐकताना पावसात भिजायला जायचा हट्ट आईपाशी करणारा एक अवखळ लहान मुलगा नजरेसमोर दिसतो आणि त्याचा हट्ट डावलणारी त्याची आईसुद्धा अदृश्यपणे नजरेसमोर येते. पावसात भिजायला उत्सुक झालेला हा मुलगा त्याच्या निरागस बाल शब्दात पावसाचे किती सुंदर वर्णन करतोय बघा. मेघ गडगडत आहेत, विजा चमकत आहेत आणि त्यांच्या संगे खेळण्यासाठी ते अंगणात यायला मला खुणावत आहेत. या लहान मुलाला पावसात खेळण्याची जी उत्सुकता लागलेली आहे ती त्याच्या शब्दातून भावना सकट अक्षरशः दृश्यमान झाली आहे. हा त्याचा बाल्यानंद आहे. या साऱ्या बालभावनांची आतुरता, उतावीळता वंदनाताईंच्या या सहज साध्या शब्दातून निखळपणे सजीव झाली आहे. स्वभावोक्ती अलंकाराचा या गीतात छान अनुभव येतो. शेवटच्या कडव्यातील खेळकरपणा, आई परवानगी देईल की नाही याची शंका, शंकेतून डोकावणारा रुसवा, सारं काही आपण शब्दामधून पाहतो, अनुभवतो आणि आठवणीत देखील हरवतो. वंदना विटणकर यांचे शब्द आणि मीना खडीकर यांचा सूर यांनी बालगीताला दिलेली ही अनमोल देणगीच आहे. सदैव आठवणीत राहणारी सदाबहार. ऐकूया रसिक हो, योगेश खडीकर यांनी गायलेले वंदना विटणकर यांचे हे बालगीत. संगीत आहे मीना खडीकर यांचं.
1: आय मी पावसात भिजू नाही नाही नाही ए...

मित्रांनो, यानंतर ऐकूया कवयित्री निर्मला देशपांडे यांची इयत्ता दुसरीच्या मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकामधील पान क्रमांक 42 वरील कविता क्रमांक 16। मुलांनो, आपल्याला खूप आवडणारा खीर पुरीचा बेत आपली आई नेहमी करत असते, पण ही खीर आणि पुरी यांची गट्टी होऊन त्यांची जोडी कशी पक्की झाली असेल बरं? तर एकदा काय झालं, चुलीवरची खीर की नाही, एकदा कढईतल्या पुरीला हसली आणि अहो हीच कथा सांगत आहे आपली बालगायिका प्रज्ञा खांडेकर या पुढच्या गाण्यात। ऐकूया मित्रांनो, खीर आणि पुरी यांची गोष्ट, लिहिली आहे कवयित्री निर्मला देशपांडे यांनी, संगीतकार आहेत मीना खडीकर आणि गायली आहे प्रज्ञा खांडेकर हिने। ऐकूया।

लहान मुलांचं जग हे कल्पनारम्य असतं. वास्तवतेशी त्या जगाला जोडण्याचा प्रयत्न देखील कधी करू नये. रसिक हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेचे हे बालगीत सगळ्या बालगीतात सर्वात जास्त गाजलेलं आणि अनुसरलेलं गीत असावं, कारण बहुतेक लहान मुलांनी हे गाणं ऐकलेलं, शिकलेलं आणि म्हटलेलं सुद्धा असतं. हे सुंदर बालगीत लिहिलं आहे वसंत नारायण मंगळवेढेकर उर्फ राजा मंगळवेढेकर यांनी. मीना खडीकर यांच्या संगीत नियोजनात हे बालगीत गायलं आहे योगेश खडीकर, रचना खडीकर आणि क्षमा खळे यांनी. चला तर मित्रांनो, बालकांच्या या कल्पनारम्य विश्वात आपण देखील मस्तपैकी एक फेरफटका मारून हा सुंदर चॉकलेटचा बंगला पाहून येऊया.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार मीना खडीकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक बालगीतं चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16500 आणि 8800 16512.
2: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
2: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
2: हो, लगेचच कॉल करतो.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत. कार्यक्रमात आता ऐकूयात दो ठग या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अंजान यांचं गीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. दूर नाही मंजिल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात मशरूह सुलतानपुरी यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत फैसला या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या

0: व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: चा यस यस बहुत अच्छा, एक दो चा चा चा दूरू
1: चा चा चा,
0: क्या खूब चा चा चा, ओह ग्रेट चा चा चा, यू डूइंग फाइन।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: चार वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

अभंग रसिक हो सप्रेम बंधन। भागवत संप्रदायाच्या अभिरी वाटेवरील चिरंतन जागृत वीणा म्हणजे संत तुकयांची वाणी। सत दृष्टीपुढे पांडुरंगा तूच असावास ही एकच आस घेऊन आळवणी करणारे हे शब्द, अहो शब्द कसले, शब्द ब्रह्म।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.